सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी प्रज्ञा असनीकर या प्रसारणसभेत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 17 आषाढ शके 1948 अर्थात 8 जुलै 2026. आजच्या प्रसारणसभेला सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकला. शंभरांश एकमेघाट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण रामदास कामत यांच्या स्वरातली गंगाधर महांबरे यांची भक्तिरचना ऐकली. संगीत होतं वीणा चिटको यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली संत चोखामेळा यांची ही भक्तिरचना. संगीत राम फाटक यांचं.

अक्षदेहो मंगल प्रभात कार्यक्रमात आत्ताचा पण पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली संत चोखामेळा यांची ही भक्तिरचना ऐकली. संगीत होतं राम फाटक यांचं. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरातली आणि डॉक्टर नीरज करंदीकर यांच्या संगीत नियोजनातली संत नामदेव यांची ही भक्तिरचना.

0: श्रोतेहो, या भक्तिरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोतेहो, आज 8 जुलै. या दिवसाची इतिहासातली ओळख ज्या गोष्टींमुळे आहे त्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. वॉस्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला तो दिवस होता 8 जुलै 1497. 4 जहाजं आणि 170 खलाशी सोबत घेऊन पोर्तुगालच्या लिस्बन या बंदरातून तो निघाला होता. 8 जुलै 1910 या तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधील मार्सायच्या समुद्रात उडी घेतली. 1958 साली या दिवशी बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आखे बारा हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. व्ही शांताराम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 8 जुलै 1997 रोजी बीजिंग इथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 46 किलो गटात भारताच्या एन कुंजुरानी देवीने रौप्य पदक पटकावलं.

0: आज जन्मदिवस असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म 1914 साली या दिवशी झाला. 8 जुलै 1916 रोजी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक गोनी दांडेकर यांचा जन्म झाला. माचीवरला बुधा, कुणा एकाची भ्रमणगाथा, जैत रे जैत, पवनाकाठचा धोंडी ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं.
1: शास्त्रकारांनी निवेदिलं आहे की काव्य संपदेचं पहिलं लक्षण कुठलं, तर स्वाभाविकीची प्रतिभा, म्हणजे अत्यंत स्वाभाविक ईश्वर दत्त प्रतिभा. ती लाभली नसेल तर पुढलं सगळं व्यर्थ होतं. काय अध्ययन, काय निधिध्यासन, काय तदेक प्रश्न इत्यादी इत्यादी इत्यादी. तर हे देवाघरचं देणं ज्याला लाभलं त्यानं ते राखलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ठेव्यावरल्या नागाप्रमाणे त्याचं रक्षण केलं पाहिजे.
0: 1922 मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर. 1972 भारताचा क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली. 1973 आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचं निधन 1967 साली या दिवशी झालं. गॉन विथ द विंड या चित्रपटातली त्यांची मुख्य भूमिका खूप गाजली.
2: Sir, you are no gentleman.
3: And you, miss, are no lady. Oh. Don't think that I hold that against you. Ladies have never held any charm for me.
2: First you take a low, common advantage of me, then you insult me.
0: 8 जुलै 1984 या दिवशी कविवर्य बा. भ. बोरकर उर्फ बाकी बाब यांचं निधन झालं.
4: ढासळत्या बुरुजावर.

0: गंधवारा।
1: प्रसिद्ध हास्य अभिनेता सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचा आज स्मृतिदिन। 8 जुलै 2020 या दिवशी त्यांचं निधन झालं।

0: बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या जगदीप यांनी नंतर विनोदवीर म्हणून रुपेरी पडदा गाजवला.
1: अरे काहे के समाचार मिलेंगे खुशियों के, मेरे लिए तो आखिरी खुशी का दिन वो दिन था जिस दिन मैं पाप बना था, वो दिन है और आज का दिन है.
2: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
1: 100° मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत कवी बा भ बोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन. लेखन प्राध्यापक डॉ शिवाजी काळे यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
2: लहानपणापासून कवितेची आवड असलेल्या बोरकरांच्या कविता निसर्गसंपन्न असून स्त्री सौंदर्यासंबंधी विविध अनुभवांचा प्रत्येकारी आविष्कार घडवणाऱ्या आहेत. त्यांचं शब्दभांडार समृद्ध असल्यामुळं आणि विविध वृत्त आणि मात्रांवर हुकूमत असल्यामुळं त्यांची कविता रसिकांना मुग्ध करते. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी, घट फुटती दुधाचे या त्यांच्या काव्यपंक्ती त्यांचं गोव्याच्या भूमीवर असलेलं प्रेम व्यक्त करतानाच तिथल्या निसर्गसौंदर्यावरही भाष्य करतं. कोकणच्या नयन मनोहर निसर्गसृष्टीचं आणि आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन करणारी नितांत सुंदर समुद्र बिलोरी आईना ही त्यांची कविता अशीच लोकप्रिय ठरली.

0: समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना, वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. मानवी जीवनाचा अर्थ सहज आणि सोप्या भाषेत मांडताना ते लिहितात, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. मानवी जीवनाची क्षणभंगुरता आणि ऐहिक श्रीमंतीचा अहंकार यावर त्यांनी केलेलं हे भाष्य महत्त्वाचं ठरतं. माणसं आयुष्यभराची वाटचाल करतात, पण आपल्या जीवनाचं ध्येय काय आणि सार्थक कशात आहे हे त्यांना कळत नाही. बऱ्याचदा कळतं पण वळत नाही अशी ही स्थिती असते. यावर त्यांनी या कवितेत केलेलं भाष्य समजून घ्यायला हवं. यज्ञी ज्यांनी देऊन निजशिर घडिले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दफनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. यासारख्या दिव्यत्वाची प्रचिती देणाऱ्या कवितेच्या ओळी लिहून रसिकांच्या काळजाला हात घालणारा हा कवी वि स खांडेकरांना ज्वालेची पूजा करणारा पारिजातक वाटला तो उगीच नाही. त्यांच्यातल्या काव्यगुणांमुळंच आपला गुरु मानलेल्या बोरकरांना मंगेश पाडगावकर उन्हाचं चांदणं करणारा कवी म्हणतात, तर पु ल देशपांडे आनंदयात्री म्हणून त्यांचा गौरव करतात. निसर्गानुभूतीबरोबर तन्मय होऊन तिचं रूपांतर स्वप्नकळेत करणारा बोरकरांसारखा कवी विरळाच असतो. निरंतर अलौकिक अनुभूतीच्या शोधातच ते मग्न राहिले. अनुरक्ती आणि विरक्ती यात त्यांनी एकात्मभाव पाहिला, त्यामुळं त्यांच्या दोन्ही प्रवृत्तीच्या कविता सारख्याच आस्वाद्य वाटतात. कवितेशिवाय कादंबरी, कथा, ललित, चरित्र, संस्मरण आणि अनुवाद अशा अनेक साहित्य दालनात त्यांनी आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली. बालपणात घडलेले श्रवण भक्तीचे संस्कार आणि तारुण्यातल्या पाश्चात्य आणि पौर्वात्य साहित्याचं त्यांनी केलेलं परिशीलन यामुळं त्यांची साहित्याकडे पाहण्याची वृत्ती रसिक आणि चोखंदळ बनलेली होती. रूप, नाद, स्पर्श या संवेदनांचा गोफ विणताना ते लिहितात, गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती निंब कदंब, घन मनातून टाळ मृदंग, तनुत वाजवी चाळ अनंग. तेव्हा नृत्यलयीत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींचा दृश्य परिणाम साधला जातो. विविध सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपणाऱ्या भारतीय साहित्यावरचं बोरकरांचं प्रेम सर्वश्रुत होतं. भारतीयांच्या बहुभाषिकत्वाचा त्यांना अभिमान वाटायचा. बोरकरांना मराठीसोबतच कोकणी, हिंदी आणि पोर्तुगीज भाषा अवगत होत्या. संस्कृत भाषेचं औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी केलेला मेघदूतानुवाद आश्चर्य करण्याजोगाचा आहे. कुणालाही न दुखावता सर्वांशी सौख्य राखणं हा त्यांचा स्थायीभाव होता, जो त्यांच्या कवितेतही प्रकट होतो. दातांनी जरी जीभ चावीली, सांग बत्तीशी कुणी तोडिली, सगळी ही आपुलीच मंडळी, मग शब्द कशाला उणादुणा. दात अतिशय कठोर तर जीभ मुलायम अशी परस्पर विरोधी असली तरी त्यांनी एकमेकांचा दुस्वास करण्यापेक्षा अंतिमतः आपल्याला एकत्र जीवन प्रवास करायचा आहे हे सत्य स्वीकारून वागल्यास वैरभावाचा प्रश्नच उरणार नाही.
1: श्रोते हो, कवी बाभ बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं प्राध्यापक डॉ शिवाजी काळे यांनी. वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: 101 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारणात मी आपल्यासोबत प्रज्ञा असनेकर. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पावसाळ्यातले जनावरांचे व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉ लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आपण ऐकू शकाल. सादर करते धीरज कुंडलिक केदारी. त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सकाळी 6:50 पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी

प्रशांत अवचट यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक सकाळी 6:55. संकलक समीर दाणी. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करूत. श्रोते हो सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 7:40 आणि रात्री 8:35. सकाळी 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो, तर 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 8:20 आणि श्रोते हो 8:40 पायी वारी पंढरीची भाग पहिला संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकू शकाल. आम्ही सहक्षेपित करूत. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया.

सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करूत. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता, 10:30 वाजता मिश्र संगीत, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 11 वाजता आणि 6:30 वाजता देखील, 11:15 वाजता आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग वनिता मंडळ हा आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम दुपारी 12 वाजता आम्ही सहक्षेपित करूत आणि त्यानंतर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपल्यासाठी. 5:02 मिक्स मसाला, 5:30 वाजता युवाणी या कार्यक्रमात 4 शब्द कौतुकाचे याविषयी, सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं, सादरकर्ते सुदाम भटोळे. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज संध्याकाळी 6:40 काही आराधी गीतं आपण ऐकू शकाल, सादरकर्ते इंदुबाई आवळे आणि सहकारी. 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला विविध पिकांच्या वाढीसाठी फुले द्रवरूप सूक्ष्मग्रेड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ शुभांगी कदम यांची मुलाखत, तसंच कीडनाशक हाताळताना आणि वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका गीतांजली बाबूराव जेजूरकर यांच्याशी बातचीत आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 वाजता आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोते हो, लक्षात असू द्या, आज रात्री 9 वाजता हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय, पावसाळ्यात त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. सहभागी होतील त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. रात्री 10 वाजता रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करूत. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: शंभरहून एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया पावसाळ्यातले जनावरांचे व्यवस्थापन याविषयी माहिती. वाचक स्वर संतोष मते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांना वर्षभर हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य, क्षार मिश्रण हे खाऊ घालणं गरजेचं आहे. चाऱ्यात एकदल आणि द्विदल दोन्ही प्रकारच्या चाऱ्याचा समावेश करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात हिरवं गवत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. बरेच पशुपालक जनावरांना ही गवतं खाऊ घालतात, त्यासोबत वाळलेला चारा देत नाही. दूध उत्पादन, दुधाची प्रत टिकवायची असेल तर जनावरांना वाळलेला चारा खाऊ घालणं गरजेचं असतं. गाई म्हशींना रोज किमान 5 ते 8 किलो वाळलेला चारा देणं गरजेचं आहे. पावसाळ्यापूर्वी पशुपालकांनी वाळलेल्या वैरणीची सोय करून ठेवावी. गव्हाचा गवंडा, हरभऱ्याचा भुसा, डोंगरी गवत, गवताच्या गाठी, कडबा

0: व्यवस्थित साठवून ठेवणं गरजेचं आहे. संतुलित आहारामध्ये पशुखाद्य हा महत्त्वाचा घटक आहे. जनावरांना त्यांच्या शरीर पोषणासाठी तसंच दूध उत्पादनासाठी योग्य प्रमाणात खुराक द्यावा, त्याबरोबर क्षार मिश्रण खाऊ घालावं. पावसाळ्यामध्ये कोवळा हिरवा चारा जनावरांना कमी प्रमाणात खाऊ घालावा. कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरांना अपचन, पोटफुगीसारखे आजार उद्भवतात. असा चारा इतर चाऱ्यासोबत खाऊ घालावा. चाऱ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर जनावर बुळकणतात. पावसामुळे बऱ्याचदा गवत दूषित होतं. असं गवत जनावरांना खाऊ घालू नये. शेतातल्या बांधाच्या उंचवट्यावरचं गवत, त्याबरोबर साठवलेला वाळलेला कोरडा चारा जनावरांना खाऊ घालावा. कोवळी, ज्वारी, टणटणी, घाणेरी, कण्हेर हे विषारी असतात. ते जनावरांच्या चाऱ्यात जाणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त पावसाळ्यात जनावरांना कोवळा चारा अतिप्रमाणात घातल्यामुळे पोट फुगणं हा आजार होऊ शकतो. या आजारात जनावरांच्या पोटाची डावी कूस फुगते. जनावरं बेचैन होतात. त्यांचं खाणं रवंथ करणं बंद करतात. ते सारखी उठबस करतात. टिचकीनं आवाज केल्यास टमटम आवाज येतो. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर जनावरांना जंताचं औषध पाजावं. पोटातल्या जंतामुळे जनावरांना लिव्हर फ्ल्यूक आजार होतो. या रोगात जनावरांचं खाणं कमी होतं, शेण पातळ होतं, त्यांच्या खालच्या जबड्याखाली सूज येते, जनावरं खंगत जातात, कधी कधी मरतात सुद्धा. जंतामुळे जनावरांची पचनशक्ती कमी होते. त्यांची शरीर प्रकृती चांगली राहत नाही. बाजारात बरीच कृमीनाशक औषधं उपलब्ध आहेत. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं योग्य कृमीनाशक जनावरांना पाजावीत. या सगळ्या गोष्टी केल्यानं आपल्या जनावरांचं व्यवस्थापन चांगलं राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्यापासून फायदाच होणार आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यातले जनावरांचे व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकली. कृषीवाणी या कार्यक्रमात वाचक स्वर होता संतोष मते यांचा.
2: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
3: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
2: त्यासाठी काय करायचं?
3: संपर्क साधायचा.
2: कुठे?
3: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
1: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
4: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
5: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
6: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
5: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
7: ऐक ग,
8: काय झालं?
7: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखत आहेत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
8: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
7: हो ना,
8: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
7: कुठे भेटतील त्या?
8: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
7: आणि फोन नंबर
8: 93-72-99-29-36.
7: 93-72-99-29-36.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
9: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
10: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
9: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
10: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
9: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
11: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा

0: चौथा आणि शेवटचा भाग सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समतोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नी तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते.

0: आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्त्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
8: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
9: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत त्रिमुखी.

0: हॉस्पिटल परिसर
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल
2: एंजियोग्राफी स्ट्रेस टेस्ट एंजियोप्लास्टी होल्टर मॉनिटरिंग ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर 24 तास ECG हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड अहिल्यानगर संपर्क 94-222-80-380
3: श्रोते हो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत
4: रामकृष्ण हरी
3: अवचट सर तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होती मला या भागात सांगा
4: खरं तर हा विषय जो सुरू झाला आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली ते गेले पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
3: बरोबर
4: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान देहू देवस्थान पंढरपूर देवस्थान त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं पुणे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार प्रवचनकार या दिंड्यांचे दिंडी चालक दिंडी मालक दिंडी व्यवस्थापक सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक
1: पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी प्रशांत अवचट यांनी दिलेली माहिती आपण ऐकली त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी आणि ही निर्मिती होती आकाशवाणीच्या पुणे केंद्राची त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळभाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर अहो अहो काय होत आहे तुम्हाला तुमची एक बाजू लुळी का पडली आहे
5: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत
2: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर 24 तास सिटी स्कॅन गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या
7: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर
7: फोन नंबर 0241-235-3515
6: मोबाईल 960-44-988-36
1: श्रोते हो आता प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक समीर दाणी
2: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर
1: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट
1: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप
1: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर

0: नमस्कार, सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखावा, जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिद्धिविनायक मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले होणार. कर्जत नगराध्यक्षपदासाठी छाया शेलार यांचा एकमेव अर्ज आणि मुळा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब मोटे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील. आता घडामोडी सविस्तर. मागील 2 दिवसांपासून कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्रात झालेला पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, संभाव्य पूरस्थिती आणि आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करावं, संभाव्य परिस्थितीचा सातत्यानं आढावा घेऊन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावं, धरणांमधून पाणी सोडताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाशी आवश्यक समन्वय राखावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे यांनी दिले. मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्रातील पावसाची स्थिती आणि धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा त्यांनी घेतला. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस आणि ढगफुटीची शक्यता वर्तवत अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा अहिल्यानगर पाटबंधारे विभागाने दिला आहे. धरणातील पाणीसाठा आणि नदीपात्रातील पाण्याचं आवक लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केलं आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीची शक्यता व्यक्त केली असून त्यानुसार अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्री क्षेत्र सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली जतन आणि संवर्धनाची काही कामं पूर्ण झाली आहेत. यामध्ये मंदिर गाभाऱ्यातील कामामुळे 1-10 मे ते 7 जुलै दरम्यान मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. विकास कामांचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानं आज सकाळी 11 वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुलं करण्यात येणार असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टने दिली आहे. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी छाया शेलार यांनी विहित मुदतीत मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज आल्यानं नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडीची फक्त औपचारिकता राहिली आहे. अर्ज दाखल करताना गटनेते प्राध्यापक सतीश पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, नगरसेविका लंका खरात, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालत असलेल्या मुळा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब निवृत्ती मोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रवरा संगम येथील बाळासाहेब दादा पाटील यांची निवड करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखावा, जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिद्धिविनायक मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले होणार. कर्जत नगराध्यक्षपदासाठी छाया शेलार यांचा एकमेव अर्ज आणि मुळा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब मोटे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: शंभरांश 1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. त्याग हा जीवनाचा पाया आहे, तर मानसिक समाधान हे जीवनाचा कळस आहे. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

श्रोते हो ऐकूया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी हे निवेदन. श्रोते हो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 2 42 34 71 आणि 2 42 36 72. निवेदन संपलं.

0: गर्गरानी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं आणि महानायक बनवलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।
3: सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा।
1: श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-46-36-72।
4: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात।
5: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात।
4: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
5: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
4: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
5: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो।
4: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
5: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
4: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर।
5: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी।
4: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी 41400-3
5: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com।
6: 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र।
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
8: हो मग।
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
7: का बर?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बर का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
7: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852। दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
7: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर। अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले।
9: आलो आलो आलो।
7: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
9: अगं, अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
7: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा।
10: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड अहिल्यानगर।

0: शंभरव शेख मेगाहर्ट्झ एफएम बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
2: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
3: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणार

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
7: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत

0: बाबतीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तवेजीकरण करण्याचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट पासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलै

0: पासून सुरू झालेला धुवांधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
1: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणी साठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शंभर 101 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

श्रोते हो ऐकूयात एक निवेदन. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह अहिल्यानगर, कोपरगाव, श्रीगोंदा, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन इथे करार पद्धतीने कंत्राटी स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार पद भरण्याबाबत हे निवेदन आहे. श्रोतेहो, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करायची आहे. या पदांसाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल.

0: तसंच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. चौकीदार यांच्या कामाचा कालावधी 24 तासांचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवाराचे वय 45 वर्षेपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
2: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
1: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
0: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गाने ठरवलं
1: तर आपल्या हाती काय येणार
0: याचा विचार आता करायला हवा.
1: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
2: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
3: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
2: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
4: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
5: 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
6: आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उप

0: महानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटा असू शकत नाही. एक सामान्य समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्याच बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
2: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितले की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, तार वर छोटी ठोटून ठोटून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौवजून घराला हे करून तो कसा कसा आत गेला.

0: गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कस तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळे ना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही, अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का हे?
0: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते, असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंकवरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून शिना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत, तर

0: मला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा ओ टी पी असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अनोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका. क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील, समजा चुकून जर पैसे गेले, तर 1-900 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

श्रोते हो ही एक आठवण आजच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241424734 आणि 2426372. निवेदन संपलं.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:40 झाली आहेत. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला स्वर, गीत आणि संगीत संदीप खरे यांचं.

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमलते ओले रान रान नवे मन तुझे. अशा पावसात सये व्हावे.

करारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर।

0: श्रोते हो संदीप खरे यांच्या स्वरातलं त्यांचंच गीत आपण ऐकलं.
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: सदी

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं. ऐकूया.

0: श्रुती हो अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
2: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम.
3: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
4: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
2: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावयाचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-67-75 0241-232-67-75. डॉक्टर, मागे आपण मागच्या भागात हे पाहिलं की कॅन्सर संदर्भातल्या गैरसमजुती किंवा कॅन्सर संदर्भातल्या काही गोष्टी की ज्यानं कॅन्सर लवकर लक्षात येतो, तपासण्या किंवा काय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण मागे जाणून घेतला की खर्च. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या समाजात आहे की कॅन्सरला म्हणजे कॅन्सर होण्याला काही वय आहे का. कारण बऱ्याच वेळा पूर्वी असं होतं की 50 पुढे लोकांना किंवा उतार वयात होता कॅन्सर किंवा होतो, पण आता तसं नाही आहे. कितीतरी वेळा आपण लहान मुलांना पाहतो, अगदी तान्या बाळांना किंवा 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलांना. तर मग याचं कारण काय की ती मुलं कुठे कुठली व्यसनं करतात किंवा त्यांची जीवन

0: शैली वेगळी?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. हे तर आपण म्हणजे कॅन्सरला कुठलंही वय हे वर्ज्य नसतं, जरी तो वाढत्या वयामध्ये प्रमाण त्याचं जास्त असतं, परंतु कुठल्याही वयामध्ये तो होऊ शकतो. आता याच्यामध्ये जीन्सशी रिलेटेड असतात, म्हणजे आपली गुणसूत्र जी असतात, याचं संक्रमण होत असताना पेशींचं याच्यामध्ये काही बिघाड निर्माण होऊन त्या ठिकाणी गुणसूत्रच डिफेक्टिव निर्माण जर झालं असेल, तर त्यामध्ये मग त्यानंतर कॅन्सरची निर्मिती होऊ शकते. जसे आपण एखादी वस्तू बनवताना त्यात काही मूलभूत त्याच्या डिफेक्ट त्यात राहिला गेला, तर तसंच प्रकारचा आपल्या ह्या गुणसूत्रामध्ये काही डिफेक्ट निर्माण झाला, तर त्यामधून मग कॅन्सरची निर्मिती होऊ शकते. लहान मुलांच्यामध्येच त्याचं मग लवकर आपल्याला त्यांच्या लवकरच्या वयामध्ये ह्या गोष्टी दिसून येतात. अगदी 10 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा मुलांना ब्लडचे कॅन्सरचे दिसून आपल्याला येतात. हे काही कुठल्या व्यसनामुळे नसतात, परंतु त्यांच्या जडणघडणीमध्ये झालेले गुणसूत्रातील बदल ह्यामुळे ते कॅन्सर निर्माण झालेले असतात. आणि असे प्रकारचे कॅन्सर मोठ्यापणे सुद्धा काही आपल्याला दिसून येतात ज्यांना कसलंही व्यसन नसतं. कुठलंही व्यसन नसताना सुद्धा कॅन्सर जेव्हा होतात, किंवा कुठलंही जास्त प्रदूषण नसेल तरी होऊ शकतात, ते सुद्धा ह्या जडणघडणीतल्या गुणसूत्राच्या डिफेक्टमुळे होत असतात. असं प्रमाण फार कमी असतं. अर्थात आपण कुठलंही व्यसन नसलेले 100 आपण घेतले लोक घेतले आणि व्यसन असलेली 100 घेतली, तर त्यात व्यसन नसलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण अत्यल्प असतं कॅन्सरचं, म्हणजे 2 किंवा 3% आपल्याला दिसून येईल. परंतु व्यसन असलेल्या लोकांच्यामध्ये हे प्रमाण आपल्याला खूप मोठे 80 ते 90% आपल्याला त्यांच्यामध्ये कॅन्सर झालेला दिसून येईल. हे असं का होतं? काही लोकांना खूप वर्ष व्यसन असूनही लवकर कॅन्सर होत नाही, काही लोकांना थोड्या वर्ष असूनही कॅन्सर लवकर निर्माण होतो. कारण आपल्याला कॅन्सरची प्रतिबंधक शक्ती ही वेगवेगळी असते,
0: प्रतिकार शक्ती प्रत्येक शरीराची वेगवेगळी.
1: करेक्ट. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची कॅन्सर प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. आणि म्हणजे त्याच्यात कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह जीन्स आणि कॅन्सर प्रोड्युसिंग जीन्स हे वेगवेगळे असतात, त्यालाच आपण प्रतिकार शक्ती असं म्हणतो. तर ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे त्यांना जास्त दिवस व्यसन करूनही कॅन्सर लवकर होत नाही, आणि ज्यांची कॅन्सर प्रतिकार शक्ती कमी असते त्यांना थोड्या दिवसांनी सुद्धा कॅन्सर लवकर निर्माण होऊ शकतो, थोड्या व्यसनामध्ये सुद्धा कॅन्सर निर्माण होऊ शकतो.
0: म्हणजे विविध कारण आहेत,
1: विविध आणखीन एक कारण
0: आहे, मुख्यत्वे कारण आहे.
1: हा मुख्य कारण आहे,
0: म्हणजे तेच आपण बोलत आहोत की तुम्ही या कॅन्सरचा खर्च खूप आहे म्हणून नको दाखवायला, आणि मग त्याचमुळे कॅन्सरच्या स्टेजेस वाढत जातात आणि हा आजार आपल्या हाताबाहेर जातो आणि रुग्णाचा प्राणही जाऊ शकतो.
2: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 02412367675 02412367675. बरं तर श्रोतेहो, आज या कार्यक्रमात थांबूया, पुन्हा आपली भेट होईलच पुढच्या कार्यक्रमात. कॅन्सर बरा होऊ शकतो. नमस्कार.
3: प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुडबाय.

0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
3: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
2: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
3: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
2: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: ऑल इंडिया रेडिओ वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
1: तुझा आवाज कवा धरणार इतका सुधारला रे.
2: अरे गणप्या यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
1: रेडिओ असं म्हणतोस
2: तर काय यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची माहिती बी व्हायची आणि काम बी
1: निपटायचं.
2: अक्षी रेडिओ
1: म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हणणं.
3: अरे तुमच्यात सामील होऊन जा.

0: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
1: श्रुती हो, तेव्हा लक्षात असू द्या, आज रात्री 9 वाजता हॅलो डॉक्टर हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम. आजचा विषय पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ असतील त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. आणि लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आपल्या परिचयाचे आहेतच, 02-41-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, 100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: शक्ती डेव्हलप करून त्या कॅन्सरवरती ट्रीटमेंट करण्यात येते.
1: बर,
0: तर आता प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्समध्ये तरी सध्या म्हणजे जगामध्ये तरी सध्या एकच वॅक्सिन आहे जे प्रचलित आहे, जे फार युजमध्ये आहे, ते म्हणजे HPV रिलेटेड वॅक्सिन. म्हणजे जे गर्भाशय मुखाचा कर्करोगासाठी आपण जे वॅक्सिन जे लसीकरण करतो, जसं की आता आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये गार्डासिल आहे, सर्वरिक्स आहे, सिरम इन्स्टिट्यूटचं वॅक्सिन आहे, हे जर लसीकरण मुलींमध्ये केलं वय वर्ष 9 ते 25 मध्ये तर त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही, जवळजवळ 90% प्रोटेक्शन असतं. हे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन झालं.
1: बरोबर.
0: पण जे आता रशियामध्ये जे वॅक्सिन बद्दल बोलताय ते ट्रीटमेंट वॅक्सिन आहे, म्हणजे सामान्य लोकांसाठी हे वॅक्सिन नसून हे ट्रीटमेंट वॅक्सिन आहे ज्यांना ऑलरेडी कॅन्सर झाला आहे किंवा ज्यांचा कॅन्सर मेटास्टॅसिस मध्ये आहे, म्हणजे कॅन्सर पसरलाय, तर अशा रुग्णांमध्ये हे वॅक्सिन देऊन तो कॅन्सरचा आजार बरं करण्यात येतो असं प्री क्लिनिकल ट्रायल्समध्ये, म्हणजे अॅनिमल ट्रायल्समध्ये सिद्ध झालं आहे. तर आता याच्यावरती पुन्हा ह्युमन ट्रायल्स कंडक्ट होतील, फेज 3 ट्रायल्स कंडक्ट होतील, मग त्याचा रोबोट स्टार्टअप तयार होईल आणि मग ते आपल्या प्रॅक्टिस मध्ये त्याचं यूज होईल. तर आता सध्या तरी प्री क्लिनिकल ट्रायल्स मध्येच आहे, कालांतराने ते क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे फेज 3 म्हणजे ह्युमन त्याचा ह्युमन मध्ये त्याचा वापर करून ते त्याची चाचणी करून त्याची उपयुक्तता सिद्ध होईल.
1: अच्छा,
0: तेव्हा कुठे ते यूज मध्ये येईल.
1: बर,
0: हे वॅक्सिन काम कसं करतं तर आपल्याला माहिती आहे की रशियामध्ये गॅमिले इन्स्टिट्यूटने कोविडच्या काळामध्ये स्पुटनिक नावाचं एक वॅक्सिन तयार केलं होतं. ते mRNA बेस्ट वॅक्सिन होतं. सेम धरतीवरती हे सुद्धा एक mRNA बेस्ट वॅक्सिन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की समजा एखाद्या माणसाला कर्करोग आहे, कॅन्सर आहे, तर त्याच्यामधनं आपण अँटीजन डिराईव्ह करतो, ट्युमर स्पेसिफिक अँटीजन डिराईव्ह करतो.
1: बरोबर.
0: आणि ह्या ट्युमर स्पेसिफिक अँटीजनचा वापर करून वॅक्सिन तयार करतात, ज्याच्यामध्ये म्हणजे mRNA हे अँटीजनला एनकोड करतात आणि मग ते वॅक्सिन तयार करतात. आणि ते वॅक्सिन म्हणजे ती लस ती त्या पेशंटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी फॉर्मेशन होतं आणि तिथे मग ती इम्युनिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होते, म्हणजे त्याच्यामध्ये इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती डेव्हलप होते आणि मग त्या मनुष्यामध्ये त्या कॅन्सरच्या पेशंटवरती हल्ला केला जातो आणि मग तो रुग्ण त्यातून बरा होतो. तर हे काय, हे mRNA बेस्ट वॅक्सिन आहे. याच्यामध्ये फक्त विशेष बाब अशी आहे की पूर्वीच्या काळी असे वॅक्सिन डेव्हलप करायला फार वेळ लागायचा, पण याच्यामध्ये काही पर्सनलाइज वॅक्सिन आहे, म्हणजे ते एखाद्या रुग्णाला स्पेसिफिक असं आहे, ट्युमर स्पेसिफिक असं आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड या पद्धतीने असं वॅक्सिन काही तासांमध्येच तयार केलं जातं आणि त्या रुग्णांमध्ये त्याचा उपचार केला जातो. तर हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जगामध्ये अशी टेक्नॉलॉजी आपण यूज केली नाही, पण अर्थातच असा दावा केला जातो की अशी अशी वॅक्सिन्स आहे. पण आता निश्चितच त्याचे ह्युमन ट्रायल्स होतील, त्याचा रोबस्ट डाटा तयार आल्यानंतर ते प्रॅक्टिसमध्ये येण्याला फार कालावधी लागेल.
1: नक्कीच कालावधी लागला तरी ठीक आहे, पण कॅन्सर रुग्णांसाठी एक नवसंजीवनी असेल ती. उद्याच्या भागात आपण हाच विषय पुढे बोलणार आहोत. श्रोते हो, तत्पूर्वी कॅन्सर संदर्भात तुमच्या काही समस्या किंवा प्रश्न असतील तर नक्की संपर्क करा मॅक केअर हॉस्पिटल डॉक्टर सतीश सोनावणे यांना. पत्ता आहे झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर आणि मोबाईल नंबर 911-222-0729 911-222-0729 911-222-0729. तर श्रोते हो, हे होते कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनावणे सर. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताचा थोड्याच वेळात.
3: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
4: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823-852-852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय

0: हॉटेल मागे बालिकाश्रम रोड सावेडी अहिल्यानगर। दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर।
2: श्रुती हो नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकणार आहोत पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद, नाटक मानापमान।

0: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
1: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
0: थायरॉइडच्या गाठी.
1: गर्भाशयातील फायब्रॉइड.
0: वाढलेली प्रोस्टेट.
1: विविध बायोप्सीज.
0: वेदना. यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
1: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
0: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
1: फोन 74008448088.
0: 74008448088.
2: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
5: संपर्क 70286888891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
6: श्रुती हो, आता नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं पद. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आमच्या फोन लाईन सुरू झालेल्या आहेत, तेव्हा जरूर संपर्क साधा आज सकाळी 9:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर. आता सकाळचे 8:30 आहेत. यानंतर सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पुणे मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत. आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार

निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्र मंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्या

0: यांनी सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3रा सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे.

नमस्कार श्रोतेहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी

0: 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामुनी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांचे संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे. सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय. कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो, त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्या सोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
0: चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
5: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
6: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेलं आहे सरकारने.
0: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
7: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत. परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनिस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
0: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या

0: लग्न कुकू बाबा शोधो खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीय. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
1: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
0: त्याचा कसा परिणाम झाला?
1: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही. पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो पण तेही या वर्षी गणित बिघडले.

0: की कसं पब्लिक असायची मग. आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्य नियमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाइम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. पण जे याच दिवशी फक्त दुकान लावतात ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
1: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमके यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
0: आपल्या चोकऱ्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे. म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
1: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
2: रामकृष्ण हरी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजारती होऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 दरम्यान आपण आकुर्डेकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोडंसं त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप झाल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तरी मात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, ती श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, दिंड्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
1: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: संस्थांचे द अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्या सोबत आहेत.
1: आज देऊ संस्थांचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहेत आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20-16 संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असते आणि त्या निमित्ताने आपल्या

0: जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळे आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
1: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
0: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे, आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
1: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
0: पंढरीला ह्याला जातील वारीला,
1: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
0: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, हे स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देऊळ संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
1: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूण त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे, कंठ आहे, असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती, अशा अश्व आम्ही देतो पालखी.
1: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, IT क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच IT मधून अध्यात्माकडे वळलेले आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय, तो असा.
3: हे वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत, आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोबरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातनं आजच्या तरुण पिढीने एक तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर, फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने संगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळत आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
4: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.

0: नियतीचा खेळ आहे, आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात
2: श्रोतेहो हा कार्यक्रम आपल्यासाठी सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9 वाजले आहेत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो आता ऐकूयात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनातलं सुधीर फडके यांचं गीत ऐकूया.

श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला आपण महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांचं गीत ऐकलं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूयात एक निवेदन। अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन आहे। श्रोतेहो, आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता भीमा नदीमध्ये दौंडपूल इथं 1,17,263 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे। गोदावरी नदीमध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,310 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। निवेदन संपलं। रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। श्रोतेहो, आता कार्यक्रमात ऐकणार आहोत दाम करी काम या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीत आहे प्रभाकर जोग यांचं। ऐकूया।

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं, तर चित्रपट होता दाम करी काम.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा,
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा. रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, चित्रपट संसार.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संसार या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत विनय मोडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं पुरुषोत्तम बर्डे यांचं हे गीत. चित्रपट आहे हमाल ते धमाल.

श्रोते हो, हमाल दे धमाल या चित्रपटातलं गीत पण ऐकलं आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. डॉक्टर, या भागात आपण पोटाच्या कॅन्सर विषयी बोलूया. स्टमक कॅन्सर बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतो, तर अधिक काय माहिती द्याल?
2: तर स्टमक कॅन्सर म्हणजेच पोटाचा कॅन्सर.
1: बरोबर.
2: हा असा कॅन्सर आहे की आता आजकाल हे पेशंट वाढायला लागले आहे भारतात. जुन्या काळी हे पेशंट स्टमक कॅन्सरचे कमी असायचे. त्याचं बेसिक कारण म्हणजे आपल्या जे रसायन वगैरे जास्त वापरली जात आहेत आजकाल
1: भाज्यांवर
2: फवारणीमध्ये, तर ते एक कारण आहे. दुसरं कारण फास्ट फूड, म्हणजे आपण जे पिझ्झा बर्गर जे आजकाल खाल्लं जातं, किंवा हॉटेलचं जिथं अजिनोमोटो असेल किंवा कुठे स्टोअर्ड फूड असेल, तर ह्या सगळ्या कारणांमुळे लाईफस्टाईल चेंजेस झाल्यामुळे स्टमकचे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. आणि त्या नॉनव्हेज मध्ये खास करून रेड मीट, मटण वगैरे, तर ते त्याच्यामुळे पण हा पोटाचं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि त्याला बाकी कारण कॉमन हे जे अल्कोहोल, दारू म्हणा किंवा सिगरेट स्मोकिंग, हे तंबाखू, हे कारण तर इनडायरेक्टली कारणभूत आहेतच, हे रिस्क फॅक्टर आहेतच, पण लाईफस्टाईल चेंजेसमुळे पण हे कॅन्सर होतात. तर आपल्याला ते लवकरात लवकर कळणं गरजेचं आहे.
1: रुग्णाला कॅन्सर झालाय पोटाचा हे कसं समजतं?
2: तर ह्याचे वेगवेगळे लक्षण आहेत. खास करून म्हणजे आपल्याला एखाद्या उलटीमधनं जर रक्त आलं, तर आपल्या पेशंटला जर उलटी झाली आणि उलटीमध्ये रक्त जास्त आलं, लाल कलर, एकदम फ्रेश ब्लड, तर मग आपण समजायचं की काहीतरी गडबड आहे, अल्सर आहे किंवा पोटाचा अल्सर झाला किंवा कॅन्सर झालाय, दोनपैकी एक. तर लगेचच तुम्ही कॅन्सर तज्ज्ञांना, एमसीएच कॅन्सर सर्जनना दाखवायला पाहिजे, म्हणजे ते एंडोस्कोपीनी

0: पसनी करायला लागते. दुर्बिणीद्वारे पोटात बघतात की कुठं काय अल्सर आहे का, कुठे काही गाठ वाटते का, तर मग
1: बरोबर.
0: त्याची बायोप्सी घेतली जाते
1: अच्छा.
0: आणि मग त्यातनं आपल्याला कळतं की कॅन्सर आहे की नाही. आणि
1: हां
0: दुसरं एक सिटी स्कॅन, पण हे सिटी स्कॅन आणि एंडोस्कोपी करायचं ते कॅन्सर तज्ज्ञ ठरवणार. पेशंटला कसं कळणार की रक्त उलटीवाते जर रक्त पडलं, वजन कमी झालं, जेवण जात नाहीये पण भूक लागत नाहीये, किंवा जेवण जात आहे पण खाल्लं की लगेच उलटी बाहेर येते, तर हे सगळे लक्षण आहेत. असं जर यातलं एक जरी लक्षण आढळलं तर लगेचच तुम्ही कॅन्सर तज्ञांना दाखवा,
1: बरोबर.
0: एमसीएच कॅन्सर सर्जनला दाखवा, जेणेकरून ते तपासण्या करतील एंडोस्कोपी किंवा सिटी स्कॅन, त्याच्यामुळे आपल्याला कळेल की काही गाठ आहे का नुसतं अल्सर आहे.
1: बरोबर. पण मग यावर पोटाच्या कॅन्सरवर उपचार काय काय आहेत?
0: तो उपचारांमध्ये सगळ्यात पहिले एकदा तपासणी झाली, बायोप्सी झाली, कन्फर्म झालं की कॅन्सर आहे, तर त्याच्या उपचारांमध्ये किमोथेरपी आहे आणि सर्जरी आहे मेनली.
1: अच्छा.
0: तर त्याच्यात जर गाठ एकदमच छोटी असेल, एकदम T1N0 असेल, तर एंडोस्कोपीद्वारे T1A म्हणजे सब म्युकोझा फक्त एकदम वरच्यावर असेल, 0.5 mm, 0.5 cm म्हणजे 5 mm, तर मग ती आपल्याला एंडोस्कोपीद्वारे काढता येते. पण जर ती त्याच्यापेक्षा थोडी जरी मोठी असेल, 1 cm, 2 cm, 3 cm, T1, T2, N1, N2 म्हणजे नोड जर असतील आणि ती गाठ पण थोडी मोठी असेल, 2-3 cm,
1: बरोबर.
0: तर मग स्टेजिंगनुसार ती जर 2-3 stage असेल तर आपल्याला ऑपरेशन मोठं करायला लागतं, म्हणजे पोटाचा तेवढा जिथं ती गाठ आहे तेवढा भाग काढून राहिलेलं चांगलं पोट एकमेकांना जोडायला लागतं टाके घालून. अॅनास्टोमॉसिस म्हणतात त्याला, गॅस्ट्रेक्टॉमी आणि अॅनास्टोमॉसिस करायला लागतं. पण जर ती गाठ खूपच मोठी असेल, 5 cm मोठी आहे, किंवा त्याच्या स्टमकच्या भोवतीचे लिम्फ नोड आजूबाजूला थोडी पसरली आहे आणि एखाद्या रक्तवाहिनीला दाबतीये किंवा चिटकलीये, तर मग त्यावेळी आपल्याला पहिले किमोथेरपी द्यायला लागते. तर ऑपरेशनच्या आधी कमीत कमी 3-4 किमोथेरपी द्यायला लागतात. त्या 3-4 किमोनंतर ती गाठ जर खूप मोठी असेल तर ती हळूहळू कमी व्हायला लागते, श्रिंक व्हायला लागते. त्याच्यानंतर मग ते ऑपरेशन सक्सेसफुली आपण करतो आणि मग ती गाठ पूर्ण काढतो, स्टमक एकांना जोडतो, आणि ऑपरेशन नंतर मग परत राहिलेल्या 3-4 किमोथेरपी म्हणजे टोटल 7-8 किमोथेरपी द्यायला लागतात.
1: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 9:30 वाजले आहेत. यानंतर सकाळी ठीक 10 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: विविध भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना.
4: कहानी या किसी सीन के रिहर्सल चल रही थी, मैं भी टाइम पास करने के इरादे से खड़ा हो गया.
3: जाने माने चरित्र अभिनेता जीवन, कैसे हुई थी अभिनय यात्रा की शुरुआत?
4: डायरेक्टर ने आओ देखना ताओ मुझसे मुखातिब होकर बोले, अजी आप भी कुछ बोल दीजिए बरखुरदार. तो बस सिर्फ दिल बहलाने गरज से मैं शुरू हो ही गया. बहुत कुछ कर लिया आराम मखमल के गदेलों में, सुलाऊंगा तुम्हें या पत्थरों में और ढेलों में. सरे दरबार खिदमत में हर एक बांधे कमर होगा, किसी के हाथ में बल्लम कोई करता चमर होगा. वाह वाह वाह वाह वाह वाह की आवाजें बुलंद हो गई. डायरेक्टर साहब ने मुझे गले से लगा लिया. कहने लगे, बरखुरदार अरे तुम तो बॉर्न आर्टिस्ट हो, फिल्म में एक्टिंग करो, मैं तुम्हारी लाइफ बना दूंगा, फोटोग्राफी को मारो गोली.
3: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन साथी.

शंभरांश एक मेगाहर्ट्स एफएम बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. आता सकाळचे 10 वाजले आहेत. या प्रसारणात आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रोते हो, आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं कलंक शोभा या चित्रपटातलं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. ऐकूया.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं कलंक शोभा या चित्रपटातला गीत ऐकलं. गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात आणि संगीत नियोजनात वैशाख वणवा या चित्रपटातलं हे गीत।
3: अरे नाखवा हो नाखवा,
4: किती रे
3: गुम माहेरला जाते
4: होशे,
3: गुम माहेरला जाते हो नाखवा, गुम माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण दाखवा,

0: साडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते.

0: केरला जाते हो नखवा
1: खुद जागो आला को कण दाखवा।
2: श्रोतेहो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं आणि संगीत नियोजनातलं वैशाख वणवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
3: श्रोतेहो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
4: आत्ताच्या मुलांना स्कूल बसमध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
3: कधी पायी, कधी सायकलवरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
4: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
3: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
4: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
3: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
4: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
3: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
4: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
3: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
4: आणि आमचा ईमेल आयडी आहे dutyroomahilyanagar@gmail.com.
2: श्रोतेहो, आता कार्यक्रमात ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. चित्रपट आहे चुडा तुझा सावित्रीचा सा।

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातलं गीत.

काशी तुझी सवय कशी जरा भाऊ माझे पाशी ग।

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रुते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शापित या चित्रपटातलं हे गीत.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शापित या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रुते हो हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. 101.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. आनंद घेणार आहोत मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं भालू या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं भालू या चित्रपटातलं गीत ऐकलं. आता ऐकणार आहोत भूपिंदर सिंग यांच्या स्वरातली ही गझल.

श्रोते हो, भूपिंदर सिंग यांच्या स्वरातली ही गझल आपण ऐकली. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांच्या स्वरातलं हे कोळी गीत.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, ऐकणार आहोत एक निवेदन. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना याबद्दल हे निवेदन आहे. श्रोते हो, जिल्ह्यातील कलाकार आणि साहित्यिक यांना मानधन देण्याकरता राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना 1954-55 पासून राबवली जाते. या अनुषंगानं 16 मार्च 2024 रोजी सदर योजनेच्या संदर्भात पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्या अनुषंगाने बदल याप्रमाणे. योजनेचं नाव राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना. कलाकार आणि साहित्य जे कलाकार 15 वर्षापेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. जे साहित्यिक 15 वर्षापेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे, साहित्यिक कलाक्षेत्राशी निगडीत लेखन समीक्षा करतात असे साहित्यिक या योजनेसाठी पात्र असतील. पात्रता, ज्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षांना शिथिल करण्यात येत आहे. ज्यांचे कला आणि साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे. ज्यांनी कला आणि साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार आणि मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य असेल. कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे किंवा इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. पात्र आणि इच्छुक कलाकार आणि साहित्यिक यांनी दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत https आपले सरकार .gov.in/en यावरच ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी अर्जदार आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकतील. काही अडचणी येत असल्यास संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. नमूद कालावधी व्यतिरिक्त प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, तसंच ऑफलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. निवेदन संपलं.

101.1 MHz एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं बोलो राम या चित्रपटातलं हे गीत ऐकूया.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं बोलो राम या चित्रपटातलं गीत ऐकलं. श्रोते हो, पुढील गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन आहे. श्रोते हो, आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता भीमा नदीमध्ये दौंडपूल इथं 1,17,263 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. तर गोदावरी नदीमध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,310 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मैने दिल तुझको दिया या चित्रपटातलं दाबू मलिक यांच्या संगीत नियोजनातलं गीत. स्वर आहे सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांचा. ऐकूया.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अरिजित सिंग यांच्या स्वरातलं सिटी लाईट्स या चित्रपटातलं हे गीत.

अरिजित सिंग यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता ऐकणार आहोत आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत वैशाली सामंत यांच्या स्वरातलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं. ऐकूया.

श्रोते हो वैशाली सामंत यांच्या स्वरातलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. श्रोते हो आपली गाणी कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची श्रोते हो ही एक आठवण आहे. श्रोते हो आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3371 आणि 42-36-72. निवेदन संपलं. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत शैलेश यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आणि संगीत आहे संदीप खरे यांचं. ऐकूया.

शैलेश यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं संदीप खरे यांचं. आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोतेहो, ही एक आठवण हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाची. श्रोतेहो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 चा विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार.

लक्षणं आणि उपचार आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लय प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक नेहमीचेच 02-241-42-34-71 आणि 42-36-72. निवेदन संपलं. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता मध्यान्हीचे 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ हा आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा या प्रसारणातून प्रज्ञा असणीकरला निरोप द्या. नमस्कार.

0: ऐकूया जनीचे बोल स्वानंदाचे डोल. संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेली आहे. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते.

पंधरावी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: नाम याची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता. म्हणूनच ती म्हणते,
1: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य.
0: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली. तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं. नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला. म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना. या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते. ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला.

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथली लाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईना अनंता.

बघा, या भावबळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पाया.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी,

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाटय हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंत।

होते, पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संकट दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते. तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला. मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते. एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले. गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता. उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी.

विठ्ठलाशी कसं बहु पेढी आणि बहु आयामी नातंय बघा. एक प्रसंग असाय, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पकवान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले. बाहेर आहे सवो बोलती देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले कशी गे जनी देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठी चाहरी तान्हा यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणाली ते

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयाने सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यानं पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाही उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया.

काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध, माया, द्वेष, मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत, आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताचीही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवलीय, योगाचीही अनुभूती दिलीय. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीय, आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही.

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावं असं वाटत, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

गळ्यातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी, संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारा

0: कृष्ण हरी।
1: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला। लेखन होत मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
0: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
1: बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये। पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम। लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन।
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत।
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे। कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते।
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे। जी

0: सतारी से बोला सोत
1: के मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई
2: शंभरों शेख मेगाहर्ट्स एफएम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, ऐकणार आहोत एक निवेदन. अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन आहे. श्रोते हो, आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता भीमा नदीमध्ये दौंड पूल इथं 85,784 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. गोदावरी नदीमध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून 15,248 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे, तर कुकडी नदी पात्रामध्ये एडगाव धरणाच्या सांडव्यावरून 2,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहन अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13 आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खाजगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत JJ आणि KM रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी

यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळाने दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण

आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामात तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडी.

किनारपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबई 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई JJ आणि KM रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी ST बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबर

0: वरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश दुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकणनगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक बड़ा सुंदर सा संदेश है, इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है, लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं, चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.
2: क्या बात.
1: मंदाकिनी जी की मुस्कान में अपनापन सा झलकता है.
2: अरे?
1: उनकी मीठी आवाज सुनकर हर श्रोता का दिल महकता है. सखी सहेली केवल कार्यक्रम नहीं, रिश्तों की एक सुंदर डोरी है. ज्ञान मनोरंजन का अपनापन जिसकी हर बात बड़ी ही प्यारी है. यूं ही गूंजती रहे ये आवाजें, खुशियों का संदेश सुनाती रहे. चंचल जी और मंदाकिनी जी के संग सखी सहेली.

0: आप सुन रहे हैं।
1: नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनानं केंद्र सरकारला सादर केला आहे। मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत। पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली। केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं। राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेतल्या नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली। या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे। औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे। त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत। त्याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी

0: जारी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या आता 42 झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76504 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23882 वर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारणात मी दीप्ती शुक्रे स्वागत करते. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाले आहेत. श्रोतेहो, आपल्याला माहिती आहे आज देहूगाव आणि आळंदी इथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं आहे. या मंगलमयी वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाला आहे. यानिमित्त मिक्स मसाला या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया गुरु ठाकूर यांच्या अजय गोगावले यांनी गायलेल्या गीताने. चित्रपट आहे लय भारी आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

0: श्रोतेह, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. लयभारी चित्रपटातलं हे गीत गायलं होतं अजय गोगावले यांनी.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर गीत ऐकूया सुधीर मोघे यांचं. स्वर आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचा.

सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता शेळके यांचं हे बंध रेशमांचे नाटकातलं पद, गायलं आणि संगीतबद्ध केलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं पद आपण ऐकलं. नाटक होतं हे बंध रेशमांचे.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन आहे. आज दुपारी 3 वाजता भीमा नदीमध्ये दौंड पूल इथे 83,176 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. गोदावरी नदीमध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून 40,123 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्याचबरोबर कुकडी नदीपात्रामध्ये येडगाव धरणाच्या सांडव्यावरून 2,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढणे टाळावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. माहितीसाठी जवळच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक 02-41-232-38-44 आणि 02-41-235-69-40, त्याचबरोबर 112 व 1077 या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळवले आहे. निवेदन संपलं. श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. ऐकूया टाइम प्लीज चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीतकार आहे ऋषिकेश कामेरकर.

0: ऋषिकेश कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. टाइम प्लीज चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे ड्युटी रूम अहिल्यानगर @gmail.com.

श्रोते हो मिक्स मसाला कार्यक्रमात शेवटी ऐकूया विरासत चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. गायला आहे उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेह, अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय आहे 4 शब्द कौतुकाचे. सूत्रसंचालन आहे तनया कुलकर्णी हिचं आणि सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मित्रांनो, मी तनया कुलकर्णी आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या या विशेष कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे एका अशा विषयावर जो आपल्या अगदी जवळचा आहे, पण आपल्या या धावपळीच्या आयुष्यात आपण कुठंतरी त्याला मागं सोडून आलोय. श्रोते हो, त्यामुळंच आजचा आपला विषय आहे 4 शब्द कौतुकाचे. मित्रांनो, शब्दात असतं अथांग बळ आणि शब्दानेच मिळतं मना

फळाफळ आणि त्यामुळंच दोन शब्द प्रेमाचे आणि चार शब्द कौतुकाचेच बदलून टाकतात रंग आयुष्याचे. होय श्रोते हो, माणसाला जगण्यासाठी जशी अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते, अगदी तशीच किंबहुना त्याहूनही थोडी जास्त गरज असते, ती म्हणजे मान्यतेची आणि कौतुकाची. आपण दिवसरात्र कष्ट करतो, धावपळ करतो, कोणासाठी? तर आपल्या माणसांसाठी. पण या सगळ्या प्रवासात जेव्हा कोणीतरी पाठीवर हात ठेवून म्हणतं, छान केलंस हं, अभिमान वाटतो तुझा, तेव्हा शरीराचा सारा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. त्यामुळंच आपण आज या कौतुकाच्या प्रवासावर बोलणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात एक सुंदर गाणं, ज्यामुळं तुमच्या मनात कौतुकाची एक नवी पालवी फुटेल.

श्रोते हो कसं वाटलं गाणं? तर आपण बोलत होतो कौतुकाबद्दल. मित्रांनो, कौतुक म्हणजे नक्की काय असतं हो? कौतुक म्हणजे केवळ एखाद्याला खूप मोठी महागडी वस्तू देणं नव्हे, किंवा खूप मोठे पुरस्कार, खूप मोठे सोहळे आयोजित करणं हे नव्हे, तर कौतुक म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची, त्याच्या कष्टांची, त्याच्या प्रेमाची घेतलेली एक प्रामाणिक दखल म्हणजे कौतुक. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याला आपल्या माणसांमध्येच राहायला आवडतं. जेव्हा तो समाजासाठी किंवा कुटुंबासाठी काहीतरी करतो, तेव्हा त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक सुप्त इच्छा असते की कोणीतरी म्हणावं, वा खूप छान. मित्रांनो, याचं एक सुंदर आपल्या घरातलंच उदाहरण म्हणजे आई. आईचे कष्ट, आई घरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांची काळजी घेत असते. रोज गरम पोळ्या करून वाढताना तिची कौतुकाची अपेक्षा नसते का? जेव्हा तिचा मुलगा, मुलगी, नवरा जेवताना म्हणतात, आई ग आज भाजी काय भारी झालीये, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर येणारा हसू हाच कौतुकाचा खरा महिमा असतो. या उदाहरणाबरोबरच घरातलं अजून एक उदाहरण म्हणजे बाबांची पाठ. बाबा दिवसभर उन्हातान्हात काम करून घरी येतात, तेव्हा त्यांच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी असते. आणि त्यानंतर जेव्हा मुलगा मोठा होऊन पहिल्या पगारात बाबांसाठी शर्ट आणतो आणि म्हणतो, बाबा हे तुमच्यासाठी, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट केले, तेव्हा त्या बापाच्या डोळ्यात येणारा आनंदाश्रू म्हणजेच कौतुकाची परमोच्च सीमा असते. तर मित्रांनो, यावरूनच आपल्याला लक्षात येतंय की कौतुक हे एका टॉनिकसारखं काम करतं. ते मरगळलेल्या मनाला पुन्हा एकदा ताजंतवानं करतं. चला तर याच सुंदर विचारासोबत ऐकूयात पुढचं एक सुंदर गाणं.

श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, आजचं जग हे सोशल मीडियाचं झालंय. फेसबुक इंस्टाग्रामवर आपण फोटो टाकतो आणि लोकांच्या लाईक्स कमेंट्स मोजत बसतो. कोणीतरी नाईस पीक ऑसम असं लिहिलं की आपल्याला कौतुक झाल्यासारखं वाटतं. पण विचार करा, हे कौतुक खरंच मनापासून असतं का की ते फक्त स्क्रीनवर बोटांनी टाईप केलेले यांत्रिक शब्द असतात. यामुळंच मला असं वाटतं की आज आपण समोरासमोर

पासून कौतुक करायला विसरत चाललोय. आज एकाच घरात चार माणसे असतात, पण चारही जण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने काय चांगलं काम केलंय याकडे पाहायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. याचबरोबर ऑफिसमध्ये सुद्धा असंच होतंय. ऑफिसमध्ये किंवा इतर कामाच्या ठिकाणी जर काही चुका झाल्या तर ओरडणारे बॉस हे खूप असतात, पण एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं तर वेलडन म्हणणारे किती जण असतात बरं. यावरूनच मला तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतोय. एका ऑफिसमध्ये एक शिपाई होता. तो रोज सगळ्यांना वेळेवर चहा पाणी द्यायचा, ऑफिसची उत्तम स्वच्छता ठेवायचा, पण कधीच कोणी त्याच्याशी नीट बोलत नसे. एक दिवस ऑफिसच्या साहेबांनी त्याला बोलावलं आणि त्याच्या हातात एक छोटा मिठाईचा डबा देऊन म्हणाले, राया तू ऑफिस खूप स्वच्छ ठेवतोस, नीटनेटकं ठेवतोस आणि तुझ्या हातचा चहा पिऊन आमचा सगळा ताण पळून जातो, थँक्यू सो मच बरं का. श्रोते हो, त्यावेळी त्या रायाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, साहेब आजपर्यंत मला पगाराचे पैसे सगळेच देत होते, पण कामाचं कौतुक आज पहिल्यांदाच कुणीतरी केलं. हेच आहे मित्रांनो, चार शब्द कौतुकाचे थेट काळजाला भिडतात. पैशाने माणूस विकत सुद्धा घेता येईल, पण त्याचं मन आणि त्याची निष्ठा जिंकायची असेल तर कौतुकाची थापच द्यावी लागते. मित्रांनो, या कौतुकाने जसं मन जिंकता येतं तसंच या कौतुकाचं सायकोलॉजिकल महत्व सुद्धा आहे बरं का, ते आता आपण पाहूयात. मित्रांनो, सायकोलॉजी असं सांगतं की ज्या व्यक्तीला लहानपणापासूनच योग्य कौतुक योग्य प्रोत्साहन मिळालं त्याचा आत्मविश्वास खूप दांडगा असतो. जसं की लहान मुलांचं संगोपन करताना अनेकदा पालकांची सवय असते की मुलांच्या चुकांवर ते लगेच ओरडतात, तुला हे जमत नाही, तू ढ आहेस, बघ शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले. पण या गोष्टींमुळंच मुलांचा आत्मविश्वास खचतो. या उलट मुलाने एखादी छोटी जरी चांगली गोष्ट केली, जसे की त्याने त्याची खेळणी जागेवर ठेवली किंवा परीक्षेत थोडे चांगले गुण सुधारले, तर त्याला जवळ घेऊन नक्की म्हणा, शाब्बास बेटा, मला माहीत होतं तू हे नक्की करू शकतोस. यामुळंच त्याची काम करण्याची प्रेरणा वाढेल आणि नक्कीच भावी आयुष्यात अनेक कामांसाठी त्याचा आत्मविश्वास नक्कीच चांगला होईल. कारण सायकोलॉजी असं सांगते की कौतुकामुळेच कामाची प्रेरणा येते. तेव्हा शरीरामध्ये डोपामाईन नावाचं हॅप्पी हार्मोन तयार होतं आणि यामुळंच माणसाला अधिकाधिक उत्तम आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळंच मित्रांनो, कौतुक करणं हे कोणासाठीही ऊर्जा देणारं इंधन आहे. त्यामुळंच प्रत्येकाचा आत्मविश्वास दृढ होऊ शकतो, प्रत्येकाला आपल्या कामात अधिकाधिक प्रगती करण्याची प्रेरणाही मिळू शकते. चला तर याच कौतुकाच्या ऊर्जेसह ऐकूयात एक सुंदर गाणं.

वेलकम बॅक श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि आजचा आपला विषय म्हणजे कौतुक। मित्रांनो, कौतुक करण्यालाही एक कला लागते, नाहीतर काही वेळा कौतुक हे केवळ स्तुतीपाठ किंवा चमचेगिरी वाटू लागतं। तर हे कौतुक कसं असावं? जेव्हा तुम्ही एखाद्याचे चार चौघात कौतुक करता तेव्हा त्याचा आनंद चार पटीने वाढतो। पण हो, कौतुक करत असताना समोरच्या व्यक्तीमध्ये अहंकार निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे, कारण कौतुक हे प्रगतीसाठी असावं ना की अधोगतीसाठी। श्रोते हो, आपण जगाचं कौतुक करतो, दुसऱ्यांकडून कौतुकाची अपेक्षाही करतो, पण आपण स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला विसरतो। यावरूनच एकंदरीत असं लक्षात येतंय की अनेकदा सगळेजण स्वतःवरच अन्याय करतात, स्वतःच्या चुकीसाठी स्वतःला दोष देत राहतात। पण आपण जे काही चांगलं करतोय, कठीण प्रसंगात स्वतःला सांभाळतोय, याबद्दल कधीतरी स्वतःला थँक्यू म्हणलंय नाही? तर आज रात्री झोपताना आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात पहा आणि म्हणा, प्रवासातील अनेक संकटांवर मात करत तू इथपर्यंत आलास, तू इथपर्यंत आलीस, आय प्राऊड ऑफ यू, असं म्हणा। बघा, मनाला किती शांतता लाभेल। स्वतःवर प्रेम करायला शिकल्याशिवाय आपण दुसऱ्यांना भरभरून प्रेम देऊ शकत नाही। तर चला, आजपासून याची आपण सुरुवात करूया। तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आली आहे। जाता जाता एवढंच म्हणेन की आयुष्य खूप छोटं आहे, कोणाबद्दल मनात राग आकस धरून ठेवण्यापेक्षा त्यांच्यातील चांगल्या गुणांचं कौतुक करायला शिका। आणि आज घरात गेल्यावर आई बाबा पती पत्नी किंवा मुलांचं त्यांच्या छोट्याशा कामासाठी का होईना कौतुक करा। किंवा तुमच्या मित्राला मैत्रिणींना फोन करून सांगा की अडचणीच्या काळात तू दिलेली साथ ही माझ्यासाठी खूप मोलाची होती। हे असे दोन शब्द कौतुकाचे बोलून तर पहा, दुभंगलेलं मनही आनंदात गाईल। तर मित्रांनो, कौतुकाचे हे चार शब्द कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतात, कोणाला तरी जगण्याची नवी उमेद देऊ शकतात। चला तर मग आजपासून आपण सर्वजण कौतुकाची उधळण करूया आणि हे जग अधिक सुंदर बनवूया। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्सद्वारे नक्की कळवा। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com। आम्ही आहोत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब यावर AIR अहिल्यानगर या नावाने। तर मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रियांचं आम्ही नेहमीच कौतुकाने स्वागत करू। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह। तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। धन्यवाद।

श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता चार शब्द कौतुकाचे. सूत्रसंचालन केलं होतं तनया कुलकर्णी हिने आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

0: रागी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन। त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।

0: तेव ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम।
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे।

100.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजलेत. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बदमाश कंपनी चित्रपटातलं अरविंद दत्त यांचं गीत. गायलं आहे कृष्णा यांनी आणि संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी.

0: श्रोते हो, प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं अरविंद दत्त यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं कृष्ण आणि यांनी आणि चित्रपट होता बदमाश कंपनी.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पत्थर के फूल चित्रपटातलं. गायला आहे लता मंगेशकर आणि SP बालासुब्रमण्यम यांनी. रवींद्र रावल यांच्या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं रवींदर रावल यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि एस पी बालासुब्रमण्यम यांनी. चित्रपट होता पत्थर के फूल. श्रोते हो, आता ऐकूया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 विषय आहे पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकारतज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपद यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर एहसान लॉय आणि चित्रपट आहे 2 स्टेट.

श्रोते हो, अरिजित सिंग आणि चिन्मय श्रीपद यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. टू स्टेट चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. आता ऐकूया एक निवेदन. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना याविषयी. जिल्ह्यातील कलाकार आणि साहित्यिक यांना मानधन देण्याकरिता राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन सन्मान योजना 1954-55 पासून राबवली जाते. या अनुषंगाने 16 मार्च 2024 रोजी सदर योजनेच्या संदर्भात पूर्वीचे सर्व शासन नियंत्रण अधिक्रमित करून नवीन शासन नियंत्रण निर्गमित झालं आहे. त्या अनुषंगाने बदल याप्रमाणे. अ. योजनेचे नाव राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना. ब. कलाकार व साहित्यिक. जे कलाकार 15 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. क. साहित्यिक. जे साहित्यिक 15 वर्षांपेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे, केवळ त्यावरच गुजराण असणारे, साहित्यिक कलाक्षेत्राशी निगडीत लेखन समीक्षा करतात असे साहित्यिक या योजनेसाठी पात्र असतील. ड. पात्रता. ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षांनी शिथिल करण्यात येत आहे. दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्षे. ज्यांचे कला व साहित्यिक क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्ष आहेत. ज्यांनी कला व साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार किंवा साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. पात्र व इच्छुक कलाकार व साहित्यिक यांनी दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत आपले सरकार .government.in

यावरच ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी अर्जदार आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकतील. काही अडचणी येत असल्यास संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. उपरोक्त नमूद कालावधी व्यतिरिक्त प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. ऑफलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शान आणि गोरीशा यांनी गायलेलं बिन बुलाय बाराती चित्रपटातलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत आनंदराज आनंद.

श्रोतेहो शान आणि गोरी शाह यांनी गायलेलं बिन बुलाय बाराती चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं आनंदराज आनंद यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया रुस्तम चित्रपटासाठी आतिफ अस्लम यांनी गायलेलं मनोज मुंतासीर यांचं गीत. संगीत आहे आर्को यांचं.

0: श्रोते हो, रुस्तम चित्रपटासाठी आतिफ असलम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मनोज मुंतासीर यांच्या गीताला संगीत होतं आर्को यांचं, आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. जिल्हा सैनिक कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुला मुलींचे वसतिगृह अहिल्यानगर, कोपरगाव, श्रीगोंदा, माजी सैनिक विश्रामगृह तसेच महासैनिक लॉन येथे करार पद्धतीने कंत्राटी स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार पद भरणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुला मुलींचे वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसेच महासैनिक लॉन मध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे. सदर पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवार निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. चौकीदार यांचा कामाचा कालावधी 24 तासाचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. अर्जासमवेत सैन्यसेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवारांचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना

मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक व नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केले आहे. निवेदन संपलं.

0: श्रोतेहो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केलं.
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे, बोल.
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

0: तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम।
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता।
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर।

100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या श्रोत्यांचं प्रसारणात मी दीप्ती शुक्रे पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सुरुवातीला आजचे उर्वरित कार्यक्रम. या रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताच्या कार्यक्रमात इंदुबाई आवळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली आराधी गीतं आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रम. यामध्ये आज विविध पिकांच्या वाढीसाठी फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी कदम यांची मुलाखत आणि याच कार्यक्रमात कीडनाशके हाताळताना आणि वापरताना घ्यायची काळजी याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका गीतांजली बाबूराव जेजूरकर यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटोळे. रात्री 8:15 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे पावसाळ्यात त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. सूत्रसंचालन करणार आहेत महेश्वरी मिसाळ आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:51 सुरुवातीला मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन कार्यक्रमात गुरु लेखन नवेंदू मराठे यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात बांबू लागवड कशी कराल याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉ

0: चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्ते सचिन लाडोळे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक समीर दाणी. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50, 8:20 आणि रात्री 8:35 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:40 पायी वारी पंढरीची. आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12:00 महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ आपण ऐकू शकाल. आमची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:00. सुरुवातीला मिक्स मसाला. 5:25 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराव पुणे. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या कार्यक्रमात हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. सादरकर्ते सुदाम बटोळे. 9:00 हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सूत्रसंचालन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय नेहमीच्याच वेळेला सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ही रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: ओ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे NPS संचय काय?
3: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया इंदुबाई आवळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली आराधी गीतं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात इंदुबाई आवळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली आराधी गीतं ऐकलीत.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

0: लागी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले।

0: तेव ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम।
1: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता।

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वाजता प्रसारित होणारं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे, असं कदम यांनी आज सांगितलं. आत्तापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं

या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले मुंबई जे आणि केएम रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यापुढे नमनखेळे जाखडी वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळं आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं NDRFसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे जून

0: ह्या जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला 12:00 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: आरोग्यासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल. त्यामुळे दरवर्षी पाणी साचवण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड. धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली. लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही पण कनेक्टिंग लिंकच तुटली. 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा मला सवय आहे पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5 दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिका

0: देखीलच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जवाहर आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

0: याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे जे रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत, तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील ST बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम आदिवासी डोंगराळ भागातही ST सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जून पर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. या संदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझा आवार माझा शिवार.

100° 1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 7:30 वाजले. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कीटकनाशकं हाताळताना आणि फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी आज आपण मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या वनस्पती रोगशास्त्र विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक गीतांजली बाबूराव जेजुरकर यांच्याकडून. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जी काय विविध पिकांवर औषधाची फवारणी करतो, ती फवारणी करत असताना काळजी घेतली पाहिजे. बरेच असे फवारणी करणारी मंडळी आहेत, मित्रमंडळी आहेत, शेतकरी बांधव आहेत की जे काळजी घेत नाही. काय होतं असा कधीतरी प्रश्न असतो, पण कधीतरी एखादा अनुभव आला की मग साहजिकच तिथून पुढे ते काळजी घेत असतात. पण असं काही व्हायला नको, विषबाधा व्हायला नको, अशा अनेक दृष्टीनं आपण कीटकनाशकं हाताळताना आणि फवारताना काळजी घेतली पाहिजे. ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे याच विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला मला हे विचारायचं आहे तुम्हाला की कीटकनाशकं वापरणं शेतकऱ्यांसाठी का आवश्यक आहे आणि त्यामध्ये नेमकं धोके काय असू शकतात.
1: गेल्या काही वर्षामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. पिकावर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे किंवा हाताळणी केल्यामुळे अनेक शेतकरी व शेतमजूर विषबाधेमुळे मृत्यू होणे, डोळे निकामी होणे, अपंगत्व होणे अशा गोष्टी ओढवत आहेत. त्यामुळे शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती खबरदारी घेणे फार महत्त्वाचे आहे. कीटकनाशके शेतीसाठी उपयुक्त असली तरी त्यांचा अविचारी वापर मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला हानिकारक

0: ठरू शकतो. कीटकनाशके ही आजच्या आधुनिक शेतीचा अविभाज्य भाग बनली आहेत. पिकांचे किडीपासून रोगांपासून संरक्षण करून चांगले उत्पादन घेण्यासाठी ती आवश्यक ठरतात, पण ही रसायने असल्यामुळे ती मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतात. जर यांचा वापर योग्य पद्धतीने केला नाही, विषबाधा होणे, दीर्घकाळ आरोग्यावर दुष्परिणाम होणे आणि जमिनीची सुपीकता, पाण्याची गुणवत्ता यावर परिणाम होणे हे मुख्य धोके आहेत.
1: मॅडम, यानंतर विचारायचं आहे तुम्हाला की औषधाची विषारी पातळी जी आहे ती काय असते, कशी ओळखायची. त्यासोबतच शेतकरी बांधवांनी कीटकनाशकं खरेदी करताना आणि फवारणी करण्यापूर्वी कोणती तयारी करायला पाहिजे.
0: ही औषधे विविध प्रकारची असतात आणि त्यांची विषारी पातळी, ज्याला आपण टॉक्सिसिटी लेव्हल म्हणतो, ती वेगवेगळी असतात. काही कमी विषारी असतात तर काही जास्त. म्हणूनच प्रत्येक कीटकनाशकाच्या पाकिटावर एक रंगाची पट्टी असते, ज्याला आपण कलर ट्रायंगल असं म्हणत असतो. लाल रंगाची पट्टी म्हणजे खूप विषारी, पिवळी पट्टी म्हणजे जास्त विषारी, निळी पट्टी म्हणजे मध्यम विषारी आणि हिरवी पट्टी म्हणजे कमी विषारी. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यालाच माहिती असणे हे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आपल्या कीटकनाशकाच्या पाकिटावर कोणत्या रंगाची पट्टी आहे हे तपासूनच त्याचा वापर करा. फवारणी करण्यापूर्वीची तयारी हीच सर्वात महत्त्वाची पायरी असते. कायदेशीर परवाना असणाऱ्या नोंदणीकृत कीटकनाशक डीलरकडूनच कीटकनाशके किंवा जैविक कीटकनाशके खरेदी करा. सर्वात आधी कीटकनाशकाच्या पाकिटावरील लेबल आणि सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यात कोणत्या पिकासाठी, कोणत्या किडीसाठी, किती प्रमाणात वापरायचे, कधी फवारणी करावी आणि सुरक्षिततेसाठी काय करावे हे स्पष्ट लिहिलेले असते. आवरणावरील बॅच नंबर, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख, अंतिम मुदत इत्यादी बाबी तपासा. आपल्या पिकाला झालेल्या किडीसाठी किंवा रोगासाठी योग्य कीटकनाशकाची निवड करा. चुकीचे औषध वापरल्यास परिणाम होणार नाही आणि खर्च वाया जाईल. कीटकनाशक इतर औषध किंवा खतामध्ये शिफारशीशिवाय मिसळू नयेत, त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. कीटकनाशके आणि खाद्यपदार्थ कधीही एकत्र ठेवू नका किंवा त्याची ने आण पण करू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिगत संरक्षण साधने, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, PPE किट वापरावे. यात संपूर्ण शरीर झाकणारे कपडे, हातमोजे, डोळ्यांसाठी गॉगल आणि श्वास घेण्यासाठी मास्क किंवा रेस्पिरेटर असणे अनिवार्य आहे. फवारणी करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घ्या. जोरदार वारा किंवा पाऊस असताना फवारणी करू नका. वाऱ्यामुळे औषध इतर ठिकाणी पसरते आणि पावसामुळे ते धुवून जाते. शेतकरी बांधवांना मास्क आणि हातमोजे घालायला पाहिजे हे कळते, पण कधी कधी इतकी गडबड असते की पटकन फवारणी करावी लागते आणि हे सगळं राहून जातं. पूर्ण बाहीचा शर्ट घालतात पण बाकीची गोष्टी कधी कधी नसतात. ही अडचण समजू शकते, पण मित्रांनो, आपल्या जीवाची काळजी घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
1: मॅडम, यानंतर विचारायचं की फवारणी करत असताना काय काळजी आपल्या शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे.
0: वेळेचे नियोजन. सकाळच्या वेळेत, सकाळची थंडी उतरल्यावर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी करा. दुपारी कडक उन्हात फवारणी करणे टाळा, कारण त्यामुळे औषध लवकर वाफ होऊन उडून जाते आणि त्याचा परिणाम कमी होतो. शिवाय मधमाशांसारख्या परागीभवन करणाऱ्या कीटकांना कमी हानी पोहोचते. लेबलवर दिलेल्या प्रमाणातच औषध वापरा. जास्त प्रमाणात वापरल्यास पिकाला नुकसान होते आणि कमी वापरल्यास किडी नियंत्रण होत नाहीत. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरा. गढूळ पाणी वापरल्यास औषधाचा प्रभाव कमी होऊ शकतो. फवारणी करताना इतर लोकांपासून, जनावरांपासून आणि पाण्याच्या स्रोतांपासून, जसे की विहीर, नदी, तलाव, सुरक्षित अंतर ठेवावे. त्या ठिकाणी कीटकनाशके वापरलेली भांडी स्वच्छ करू नयेत. उघड्या हातांनी कीटकनाशक कधीही ढवळू नये, याकरिता काठीचा वापर करावा. तसेच कीटकनाशकांचा वास घेणे टाळावे. गरजेपुरताच द्रावण तयार करावे. तयार केलेले द्रावण हे 24 तासानंतर कधीही वापरू नये. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कधीही फवारणी करू नये. नेहमी वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, जेणेकरून औषधाचा फवारा तुमच्या शरीरावर येणार नाही. गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना फवारणीच्या ठिकाणापासून दूर ठेवावे.
1: मॅडम, यानंतर तुम्हाला विचारायचं आहे की फवारणी झाल्यानंतर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबतच हे सगळे काळजी घेतल्यानंतरही कुणाला विषबाधा जर झाली तर काय उपाययोजना केली पाहिजे.
0: फवारणी झाल्यानंतरची काळजी देखील तितकीच महत्त्वाची आहे. फवारणीसाठी वापरलेली सर्व उपकरणे स्वच्छ धुवून घ्या. वापरलेले पाणी सुरक्षित ठिकाणी सोडा, जेणेकरून ते पाणी पिण्याच्या स्रोतात मिसळणार नाही. कीटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या किंवा पाकिटे सुरक्षित नष्ट करा, ती जाळू नका, कारण त्यातून विषारी धूर बाहेर पडतो. शक्य असल्यास जमिनीत खोल काढून टाकावी किंवा स्थानिक कृषी विभागाच्या सल्ल्याने त्याची विल्हेवाट लावावी. फवारणी झाल्यावर लगेच साबणाने आणि भरपूर पाण्याने स्नान करावे. वापरलेले कपडे वेगळे धुवा. फवारणी करताना काही खाऊ नये, पिऊ नये किंवा तंबाखू जोळू नये. फवारणी झाल्यावर हात स्वच्छ धुवून मगच अन्नग्रहण करावे. फवारणी केल्यानंतर काही काळ शेतात प्रवेश करू नका. प्रत्येक कीटकनाशकासाठी एक सुरक्षित प्रतीक्षा कालावधी, ज्याला आपण प्री हार्वेस्ट इंटरवल असे म्हणतो, तो असतो. तो प्रत्येक लेबलवर दिलेला असतो. या कालावधीत पिकावर फवारणी करू नये किंवा त्या पिकाची काढणी

0: करू नये. विषबाधा होणे हा एक गंभीर प्रश्न आहे. जर कोणाला कीटकनाशकाची विषबाधा झाल्याची लक्षणे दिसली, जसे की डोके दुखणे, चक्कर येणे, उलटी होणे, मळमळणे, त्वचेवर खाज सुटणे, डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. कीटकनाशके तणनाशके डोळ्यात उडाल्यास तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनिटांपर्यंत पाण्याची धार सोडून धुवावे. शरीरावर उडाले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे. श्वास सुरू आहे की नाही ते लगेचच पाहावे, अन्यथा जीवावर भेटू नये. ह्याकरिता तत्काळ कृत्रिम श्वासोपचार व्यवस्था करावी. विषबाधेनंतर रोगी जर संपूर्ण शुद्धीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे, अन्यथा नाही. विषबाधित व्यक्ती त्वरित पिण्यासाठी दूध तसेच विडी, सिगारेट, तंबाखू या गोष्टी देऊ नयेत. विषबाधित व्यक्तीला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे. कीटकनाशकांच्या माहिती पत्रकासह डॉक्टरांकडे विषबाधित व्यक्ती त्वरित दाखवावे किंवा आवश्यक असल्यास दवाखान्यात ॲडमिट करावे व डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करावे.
1: आता शेवटी जाता जाता आपल्या शेतकरी बंधू भगिनींना काय संदेश देऊ इच्छिता?
0: निश्चितच शेतकरी बांधवांनो, कीटकनाशके ही तुमच्यासाठी एक हत्यार आहे, तिचा वापर जबाबदारीने करा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून जैविक कीटकनाशके, ज्याला आपण बायोपेस्टिसाइड्स आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट पद्धतीचा अवलंब करा. यात नैसर्गिक शत्रूंचा वापर करणे, पिकांची फेरपालट करणे, योग्य वाणांची निवड करणे यांचा समावेश होतो. स्थानिक कृषी विभाग, कृषी विद्यापीठे किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधा. ते तुम्हाला योग्य माहिती आणि मार्गदर्शन देतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कीटकनाशकं हाताळताना आणि फवारताना घ्यावायची काळजी याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या वनस्पती रोगशास्त्र विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक गीतांजली बाबूराव जेजुरकर यांच्याशी बोललो. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94-23-450-698. आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो आहोत.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ विविध उत्पादनांचं सुद्धा शेतकरी बांधवांसाठी निर्मिती करत असतं आणि अशाच आज आपण विविध पिकांच्या वाढीसाठी फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड 2 याची जी निर्मिती केली आहे याची माहिती आपण करून घेणार आहोत. आपल्या पिकांना याचा कसा उपयोग होतो आणि हे का महत्त्वाचं आहे आणि कोणत्या अवस्थेत हे पिकांना देणं गरजेचं आहे या सगळ्याच बाबींविषयी मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर शुभांगी रमेश कदम यांच्याकडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
3: नमस्कार.
2: जमिनीमध्ये वेगवेगळे घटक असतात, तर मग जमिनीमध्ये आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणते कोणते असतात, काय माहिती सांगाल?
3: तर आपण दोन मुख्य अन्नद्रव्ये पाहतो, एक सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि मुख्य अन्नद्रव्ये. त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक ह्या सर्व अन्नद्रव्यांचा समावेश होतो. पण सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपण लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलिब्डेनम या अन्नद्रव्यांचा आपण समावेश केलेला आहे. ही जरी वनस्पतीला थोड्या प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात जरी लागत असली तरी पण यांच्या कमतरतेमुळे वनस्पतींचा जीवनक्रम हा पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून यांना अत्यावश्यक महत्त्व आहे. म्हणून आपण यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये या वर्गवारीमध्ये आपण गणना केलेली आहे.
2: नक्कीच मॅडम. आता हे अल्प प्रमाणात लागतात म्हणून याचं आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून गणना केलेली आहे, पण जमिनीमध्ये जसे वेगवेगळे घटक असतात तर त्यामध्ये आपल्याला हितकारक घटक जे आहेत किंवा हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्य काही घटकांना आपण म्हणतो, तर मग हे नेमकी हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय आहे?
3: सर, आपण आत्ताच पाहिलं की आवश्यक अन्नद्रव्य मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आपण समावेश केला आहे. त्यामध्ये लोह आहे, जस्त आहे, मंगल आहे, तांबे आहे, मॉलिब्डेनम आहे आणि बोरॉन आहे. या सर्व मूलद्रव्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण रोल आहे किंवा आपण म्हणूया त्याचं कार्य आहे आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होऊन मग पिकांच्या चलाच्या प्रक्रियेमध्ये तो समावेश झालेला आहे. तर हे आपण आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य पाहिलीत आणि हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये व्हॅनेडियम, सिलिकॉन यासारख्या अन्नद्रव्यांचा समावेश होतो. तर यांना जर आपण एका प्रकाशझोतामध्ये पाहिलं तर ही अन्नद्रव्य हितकारक म्हणून जरी पाहिली असली तरी पण यांचा कार्य हे फार अत्यंत आवश्यक आहे. तसं पाहिलं तर हितकारक अन्नद्रव्य याचा अर्थ असा होतो की हितकारक अन्नद्रव्य ही हित करण्यासाठी आहेत. त्यांचा जर अल्प प्रमाणात जरी वनस्पतीच्या वाढीमध्ये समावेश झाला नाही तरी पण त्याचा जीवनक्रम हा वनस्पतीचा पूर्ण होणार नाही अशी शक्यता अजिबात नाही. आपण जर उदाहरणादाखल घेतलं तर सिलिकॉन हा अन्नद्रव्य जर आपण घेतला तर भात पिकामध्ये त्याचं कार्य फार मोठ्या प्रमाणात आहे. भात पिकामध्ये आपण जेव्हा सिलिकॉन अन्नद्रव्याचा वापर करतो

0: करतो तर काय होतं की सिलिकॉनमुळे जे भाताचं जे पडणी होणे किंवा भात पीक जो पडला जातो तर त्याचं प्रमाण ह्या सिलिकॉन ह्या अन्नद्रव्यामध्ये 10-12% कमी होतं आणि 10-15% उत्पन्न वाढीमध्ये याचा उपयोग केला जातो. म्हणून सिलिकॉन हा हितकारक अन्नद्रव्यामध्ये याचा समावेश केला आहे. तर आपण सोडियम आणि व्हेनेडियमचाही आपण हितकारक अन्नद्रव्यामध्ये समावेश करतो. तर हे सोडियम आणि व्हेनेडियम सारखे सूक्ष्म अन्नद्रव्य असताना याचा असा उपयोग होतो की यामुळे बाकीचे अन्नद्रव्य हे उपलब्ध होण्यास मदत होते आणि वनस्पतीची वाढ किंवा बाकीच्या ज्या जैविक प्रक्रिया आहे त्याच्या पूर्ण होण्यासाठी ते हातभार लागतो.
1: निश्चितच शेतकरी बंधूंनो गरजेचे नाही पण जे वापरलेले हितकारक आहेत ज्याचा उपयोग होतो निश्चितच अशा अन्न घटकांचा आपण वापर याच्यामध्ये केला पाहिजे. याच अन्न घटकांना हितकारक अन्न घटक असं म्हणतात. मॅडम सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती मिळण्यासाठी मग माती परीक्षण कशा पद्धतीने करावं?
0: बरेच खूप सारे लिटरेचर असतात, लेख येतात किंवा आपण व्हिडिओज पाहत असतो की माती परीक्षण कसे करावे काय करावे म्हणजे त्याची जागरूकता सर्वकडे पण आहे. पण सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण किंचितसा वेगळा रोल आपण घेत असतो. तर सूक्ष्म अन्न घेताना त्याच्यामध्ये आपण पाहिलं की लोह, मंगल, जस्त, तांबे हे सर्व जी मूलद्रव्य आहेत ते घेताना आपण जी आपण हत्यार वापरणार आहोत ती आपण लोखंड असलेली हत्यार नसावीत. आपण ती वापरणार आहोत ती लाकडी अशी वस्तू असावी किंवा प्लास्टिकचे साहित्य असावं की ज्याने त्याच्यामध्ये वेपन्समधून आपल्या मातीमध्ये त्याचा समावेश होऊ नये आणि आपल्याला जे माती आपण परीक्षण करणार आहोत त्याचे रिझल्ट हे पूर्णपणे योग्य आणि व्यवस्थित मिळतील.
1: निश्चितच मॅडम. मॅडम सर्वसाधारणपणे आपल्याकडच्या भागाचा जर विचार केला तर जमिनीमध्ये कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे कमतरता आढळते काय सांगाल?
0: सर आपण या सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना मृदविज्ञान विभागाअंतर्गत जी राबविली जाते महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत यामध्ये आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आपण त्याचा सखोल अभ्यास केला आहे. तर महाराष्ट्रातील जमिनीमध्ये 45% जस्त, 22.67% लोह, 2.57% मंगल आणि 1.59% तांबे अशा या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. तर अहिल्यानगर या हा जर तुम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण भाग विचारला तर त्याच्यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जमिनीमध्ये 35% जास्त कमतरता आहे, 31% लोह आहे, 16% बोरॉन आहे, 11% मॉलिब्डेनम आणि 2% मंगल या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सर आपल्याला आढळून येते.
1: हे सर्वसाधारणपणे असलं तरी आपल्या जमिनीच्या दृष्टीने आपण त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. पण आता आजचा जो आपला मुख्य विषय आहे तर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 असे आपले दोन उत्पादन आहेत. तर मग हे नेमके ग्रेड 1 काय आहे, ग्रेड 2 काय आहे?
0: सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 हे शासनमान्य दोन ग्रेड आहेत. तर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 म्हणजे ते तुम्ही जमिनीद्वारे देणार आहे म्हणजे झिंक सल्फेट, नंतर फेरस सल्फेट, मॅग्नी सल्फेट किंवा बोरिक ॲसिड स्वरूपामध्ये म्हणजे ती पावडर स्वरूपामध्ये जमिनीमध्ये ॲडिशन करणार आहात आणि ते तुम्हाला पिकांना उपलब्ध करून देणार आहात. म्हणजे ते तुम्ही शेणखतात उरवताल आणि ते तुम्हाला जमिनीतून दिले जाईल. ग्रेड 2 हे आपलं द्रवरूप स्वरूपात आहे, तेही शासन मान्यता ग्रेड आहे आणि आपण इथे सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजनामध्ये आपण फुले लिक्विड मायक्रो ग्रेड 2 या नावाने निर्मिती करत आहोत.
1: म्हणजे पॉलियर स्प्रेडमधून जे वापरण्याचे सर्वसाधारणपणे अन्न घटक आहेत ह्याला आपण ग्रेड 2 असं म्हणतो, तर सॉइल ॲप्लिकेशनमधून जे आपल्याला वापरायचे आहेत त्यांना आपण ग्रेड 1 असं सर्वसाधारणपणे संबोधतो. मॅडम फुले मायक्रो ग्रेड 2 नेमकं महत्त्व काय वैशिष्ट्य आहे आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
0: हो सर, एक हे एक शेतकऱ्यांना मिळालं एक वरदानच आपण म्हणूयात. कारण आम्ही जेव्हा प्रयोग आम्ही स्वतः राबवले तर आम्हाला हे दृश्य स्वरूपात हे आम्ही रिझल्ट्स पाहिले आहेत. त्यामुळे आम्ही छाती ठोकपणे सर्व शेतकऱ्यांना म्हणू शकतो की तुमचं यामध्ये उत्पादन 10-15% नक्कीच वाढणार आहे. सर याच्यामध्ये आपण कार्य करताना प्रत्येक मूलद्रव्याचा हा मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे रोल हा महत्त्वाचा आहे. तर प्रकाश संश्लेषण होणे, नंतर फळधारणा होणे, फळाचा रंग वाढणे, फळाचे वास किंवा फुलांचा जो वास आहे, कारण हा ग्रेड 2 आहे हा सर्व तुम्हाला फळझाडे, फुलझाडे, कडधान्य, तृणधान्य ह्या सर्व वर्गासाठी उपलब्ध आहे किंवा त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे त्याचे परिणामही तुम्हाला दृश्य स्वरूपात आणि उत्पन्नाच्या स्वरूपात वाढलेले दिसतात.
1: म्हणजे पूर्णतः परीक्षण करून वैज्ञानिकांनी त्याच्यावरती विविध चाचण्या घेऊन असे हे फुले ग्रेड 2 हे आपल्या शेतकी व्यवसायासाठी म्हणून विद्यापीठाने उपलब्ध केलेले आहेत. मॅडम आता ह्याचा वापर आपण फवारणीद्वारे किंवा आळवणी किंवा ठिबकद्वारे अशा पद्धतीने पण आपण करू शकतो का, तर याविषयी काय सांगाल?
0: हो निश्चितच सर.

0: आपण ज्यावेळी ग्रेट फर्स्ट म्हणजे आपण जेव्हा जमिनीतून गेलो नसू तर आपण फवारणीकडे आपण त्याचा वळता येते आपल्याला, फवारणीद्वारे आपण ते करू शकतो. तर फवारणी करताना एक पेरणी केल्यानंतर शाकीय अवस्थेत म्हणजे एक महिना म्हणजे 30 दिवसांनी 30 ते 35 दिवसांनी आपण पहिली फवारणी करतो आणि नंतर फुले सेटिंग होणे किंवा फुलधारणा झाल्यानंतर दुसरी फवारणी आपणही करत असतो. तर ही फवारणी आपण फवारणी संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. तर आळवणी आणि ठिबकद्वारे सुद्धा आपण याचा वापर आपण करू शकतो. तर आळवणी करताना याचे प्रमाण हे 200 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर याप्रमाणे आपण त्याची आळवणी करू शकतो. त्याचप्रमाणे ठिबकचे सुद्धा हेच प्रमाण आपण वापरू शकतो.
1: निश्चितच मॅडम, आता आपण हे दोन्ही स्वरूपात वापरू शकतो. तर मग फवारताना नेमके आपण काय काळजी घेण्याची याच्यामध्ये काही आवश्यकता आहे का, काय काळजी घ्यावी?
0: निश्चितच सर, हा एकदम अत्यंत आवश्यक प्रश्न आहे. आपण फवारणी करताना फक्त फवारणी हा विषय येत नाही, तर पाणी जर तुमचं क्षारयुक्त असेल तर तुम्हाला ते कमी प्रमाणात वापरावं लागणार आहे निश्चितच. आणि TDS आहे जो पाण्याचा, आता सगळीकडे RO उपलब्ध आहे त्यामुळे शेतकऱ्यांना TDS हा प्रकार सर्वश्रुत माहिती झालेला आहे. तर पाण्याचा TDS हा 500 PPM पेक्षा जास्त नसावा. तो 500 PPM पेक्षा जास्त असेल तर आपण त्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करू शकतो. पण TDS हा 500 PPM पेक्षा कमी असावा आणि मगच त्यातून आपण त्या पाण्याचा वापर करून आपण फवारणी करायची आहे. नंतर दुसरी आवश्यक बाब म्हणजे तुम्ही ती फवारणी करताना सकाळी 11 वाजेपूर्वी आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये फवारणी करावी. तिसरी बाब म्हणजे तुम्ही फवारणी करताना स्पेशल किंवा एकटाच आपण सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेडचा फवारणी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही तणनाशक, कीटनाशक, नंतर आपले बाजारात उपलब्ध असलेले दुसरे द्रवरूप अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये मिसळू शकत नाही. म्हणजे 19:19 किंवा 00:52 सारखे अन्नद्रव्ये आपण त्याच्यामध्ये मिसळून फवारणी कटाक्षाने टाळावे.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो एकाच फवारणीमध्ये सगळी औषधं सगळी रसायनं एकत्र करून फवारणी करणं आपल्याला धोक्याचं आहे. आपण हे फुले Grade 2 फवारणी करताना सुद्धा त्याच्यामध्ये इतर रसायनांचा समावेश टाळणं गरजेचं आहे. मॅडम, आता हे शेतकरी बांधवांना नेमकं कुठं उपलब्ध होऊ शकेल, कसं उपलब्ध होऊ शकेल याविषयी काय सांगाल?
0: हो सर, आपण हे फुले द्रवरूप Grade 2 हे खूप प्रयत्नांती आपल्या विद्यापीठाचं हे फलस्वरूप आपण म्हणूयात. कारण बऱ्याच शास्त्रज्ञांनी 5-10 वर्ष याच्यावर काम केलं. त्याच्यानंतर मग ते द्रवरूप, मग ते सायट्रिक बेस, सल्फेट बेस अशा प्रकारे आपण काम केलं आणि त्याचं फलश्रुत म्हणून हे फलरूप सूक्ष्म अन्नद्रव्य Grade 2 ची ही निर्मिती झाली आहे. तर हे आपले फुले द्रवरूप Grade 2 याची निर्मिती आपण सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजना मृदविज्ञान विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी येथे निर्मिती करत आहोत.
1: जाता जाता शेतकऱ्यांना थोडक्यात काय सल्ला द्याल, काय सांगाल?
0: शेतकरी बांधवांसाठी आपण ही या फुले द्रवरूप ग्रेडची निर्मिती केलेली आहे. तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन योजनेला अवश्य भेट द्या. आणि बोलता बोलता एक मला सांगायचं असं राहून गेलं की तुम्ही फवारणी करताना जे प्रमाण आहे, तर पहिल्या फवारणीमध्ये 50 मिली 10 लिटरमध्ये ही आपण फवारणी करायची आहे. आणि दुसरी फवारणी आपण जेव्हा करणार आहोत ती 100 मिली ती 45 ते 50 दिवसांनी फुलधारणा किंवा फळधारणेच्या वेळी आपण ही दुसरी फवारणी करायची आहे. आणि शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की त्यांनी हवामान पाहून सगळं, या हवामानात होणारे बदल पाहता आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपल्याला कंपल्सरी म्हणजे वापरणं हे गरजेचंच आहे, ज्याने आपल्या वनस्पतींना पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य चांगले व्यवस्थित उपलब्ध होतील आणि आपल्या उत्पन्न वाढीमध्ये फायदा होईल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, निरंतर संशोधन विद्यापीठाच्या वतीने केलं जातं, विविध शिफारशी आपल्याला केल्या जातात आणि अशाच आज आपण विविध पिकांच्या वाढीसाठी फुले द्रवरूप सूक्ष्म Grade 2 विषयी जाणून घेतलं. आजच्या मुलाखतीतून आपल्याला याविषयीचं काही अधिकचं मार्गदर्शन किंवा आणखीन काही आपल्याला शंकांचं निरसन करायचं असेल तर त्यासाठी डॉक्टर शुभांगी कदम यांचा मोबाईल नंबर आहे 94-04-78-56-59. पुन्हा एकदा 94-04-78-56-59. मॅडम, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन. आज संध्याकाळी 6 वाजता भीमा नदीमध्ये दौंडपूल इथे 92,892 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. गोदावरी नदीमध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून 55,778 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्याचबरोबर कुकडी नदीपात्रामध्ये येडगाव धरणाच्या सांडव्यावरून 4,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्र काढणे टाळावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. माहितीसाठी जवळच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक 02-41-232-38-44 आणि 02-41-235-69-40, त्याचबरोबर 112 आणि 1077 या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळवले आहेत. निवेदन संपलं. 100° 1 MHz आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: काय झालं?
6: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
5: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
6: आणि फोन नंबर?
5: 93-72-99-29-36.
6: 93-72-29-36.
7: बदला बदला, सवय बदला.
8: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
7: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
9: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
10: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
9: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
11: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
12: संपर्क 70-286-88-891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आज बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 8 जुलै 2026 विषय आहे, पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील त्वचा विकारतज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. लाईव्ह प्रसारणा

श्रोतेहो, आत्ताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्या

कार्यक्रमाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथे एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले.

मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा येथे नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशा शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत DRDOचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 वाजता सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता

0: अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. ऐकूया मिश्र संगीत. सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत, गायलं आहे आशा भोसले यांनी आणि चित्रपट आहे जैत रे जैत.

श्रोते हो, जैत रे जैत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांच्या गीताला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. यानंतर ऐकूयात इश्क चित्रपटातलं अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं राहत इंदोरी यांचं गीत. गायलं आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी.

श्रोते हो, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं इश्क चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. राहत इंदोरी यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. यानंतर कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गायलं आणि संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

श्रोते हो संत गोरा कुंभार या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हस्ती यांची गझल, गायली आणि संगीतबद्ध केली आहे जगजीत सिंग यांनी.

0: वक्त तो लगता है।
1: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत हस्ती यांची गझल, गायली होती आणि संगीतबद्ध केली होती जगजीत सिंग यांनी। आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत। शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, संध्याकाळचे 8:35 झाली आहेत। न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। आता प्रसारित करत आहोत सुगम संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं।

गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. यानंतर ऐकूया वारा कांत यांचं गीत. गायलं आहे सुधीर फडके यांनी आणि संगीतबद्ध केलं यशवंत देव यांनी.

श्रोतेहो, सुधीर फडके यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ठीक 9:15 प्रसारित होणारं हिंदी समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रक्षा अनुसंधान और विकास संगठन डीआरडीओ ने ओडिशा के चांदीपुर में लंबी दूरी के गाइडेड रॉकेट पिनाका का सफल फ्लाइट टेस्ट किया। कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने कहा, मॉनसून में सुधार से राहत मिली है, जुलाई में बारिश और तेज होने से खरीफ की बुआई में और तेजी आएगी। केंद्र सरकार ने बाढ़ प्रभावित राज्यों को हर संभव मदद का आश्वासन दिया है। अमरीका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने ईरान के साथ संघर्ष विराम समाप्त होने की घोषणा की और विंबलडन टेनिस में यूक्रेन की मार्ता कोस्त्युक और चेक गणराज्य की लिंडा नोस्कोवा महिला सिंगल्स के सेमीफाइनल में पहुंची। और इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स एफएम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, रात्रीचे 9 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर। मोबाईल 9834225565। फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका। दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात। आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे। मोबाईल 9282212225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर।
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
1: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात स्वागत आहे। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यात त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार। कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ आहेत त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतायत भारती कुलकर्णी आणि सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे। तर ऐकूयात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम।
5: श्रोते हो नमस्कार। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। श्रोते हो, विषय आत्ता तुम्हाला कळलाच। खरं सांगायचं म्हणजे पावसाळा सुरू झाला की आपल्याला सगळ्यांना आनंद होत असतो आणि कधी एकदा आपण आता पावसात भिजू, मस्त भजी खाऊ, चहा घेऊ असं झालेलं असतं। पण मग आपल्याला लक्षात येतं की अरे आपण पावसात ओलं झालो आहे, आपल्या त्वचेवर कसली तरी रॅश येते आहे, काहीतरी गडबड आहे। मग आपण जात असतो त्वचा विकार तज्ज्ञांकडे। आणि असे एक रॅश असंच नाही, असे प्रत्येकाला काहीतरी वेगवेगळे सिम्पटम्स येत असतात। कोणाला मुरूम येतात, कोणाला अजून फंगल इन्फेक्शन होतं। हे जे सगळे आहेत हे आहेत त्वचा विकार। तर आज आपण याच त्वचा विकारांसंबंधी बोलणार आहोत आणि त्यासाठी आज स्टुडिओत आमंत्रित केलं आहे त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य यांना। तेव्हा आजचा विषय पुन्हा एकदा सांगते, पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार। तुम्हाला संपर्क साधण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241424371 आणि 242-3672। तेव्हा जरूर संपर्क साधा आणि त्वचेसंबंधी तुमचा काही प्रश्न असेल तर जरूर डॉक्टरांना विचारा। आज आपण आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी इथे आमंत्रित केलं आहे त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य यांना। तेव्हा डॉक्टर नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात।
6: नमस्कार।
5: अगदी सुरुवातीला डॉक्टर मला असं विचारायचं आहे की त्वचा या शब्दाविषयीच सुरुवातीला तुम्ही काय सांगाल?
6: त्वचा हा आपल्याला एक परमेश्वराने दिलेला फार मोठं ज्ञानेंद्रिय आहे आणि हे ज्ञानेंद्रिय तसं म्हणाल तर आपली जी काही 6 ज्ञानेंद्रिय म्हटली जातात त्यापैकी आकाराने सर्वात मोठं असलेलं हे ज्ञानेंद्रिय आहे, सेन्सरी ऑर्गन ज्याला वैद्यकीय भाषेत म्हणूया। आणि हे ज्ञानेंद्रिय आपल्याला खूप गोष्टी देतं की ज्याची बऱ्याच वेळा आपल्याला कल्पनाही नसते। अगदी उदाहरणादाखल म्हणजे आपल्या

0: शरीराचं तापमान नियंत्रित राखणे म्हणजे टेम्परेचर रेग्युलेशन. ज्यावेळेला बाहेर खूप उष्णता आहे त्यावेळेला ती उष्णता आपल्या आतील अवयवांना धक्का पोहोचू देणार नाही यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम्स या आपल्या त्वचेमध्ये असतात. किंवा ज्यावेळेला बाहेर खूप थंडी आहे त्यावेळेला त्या थंडीपासून आपल्या अवयवांना उबदार ठेवणं याचं सुद्धा मेकॅनिझम आपल्या त्वचेमध्ये आहे. त्याच्याबरोबर आपल्याला स्पर्श ज्ञान सेन्सेशन ऑफ टेस्ट सेन्सेशन ऑफ टच आता हे वाटताना अत्यंत आपल्याला सामान्य किंवा साहजिक असं वाटतं की त्याच्या त्यामध्ये वेगळं काय आहे. पण हे ज्या व्यक्तींना स्पर्श ज्ञान नाही त्यांना खरोखर याची जाणीव होते. याचं कारण अगदी खूप गरम एखादी वस्तू असेल आणि जर तुम्हाला स्पर्श ज्ञान नसेल तर तुमचा हात कधी भाजलाय कधी त्या जागेवर फोड आलाय हे तुम्हाला कळत देखील नाही. असं त्या स्पर्श ज्ञानाचं आपल्याला महत्व त्यावेळेला कळतं. किंवा एखादा शार्प ऑब्जेक्ट आहे किंवा एखादी टोकदार वस्तू आहे त्यापासून आपल्याला ली जाऊ शकते. अशा वेगवेगळ्या गोष्टीपासून आपली त्वचा आपल्या शरीराचं रक्षण करत असते. किंवा एखादं खूप जोरात वस्तू येऊन आपल्या कुठल्याही अवयवावर आदळली किंवा आपटली तर शॉक ॲब्सॉर्बर याचं काम सुद्धा त्वचा खूप छानपैकी करते.
1: बरं,
0: असे खूप वेगवेगळे आपल्या त्वचेची कार्य आहेत आणि त्याबरोबर आपलं दिसणं आपलं प्रेझेंटेशन आपलं आयडेंटिटी हे आपल्या त्वचेवर अवलंबून आहे. मग परमेश्वराने जो काही आपल्याला रंग दिला तो काळा असेल गोरा असेल सावळा असेल गव्हाळा असेल ही जी काही आपली आयडेंटिटी म्हणजे जी काही ओळख आहे ती त्या त्वचेमुळे आहे. असे खूप गोष्टी आपल्या त्वचेमुळे आपल्याला देणगी स्वरूपात मिळतात.
1: बरोबर. फोन यायला सुरुवात झाली डॉक्टर. एक फोन कॉल घेऊया.
0: हो
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
2: नमस्कार, देशमुख बोलतोय मी.
1: हा बोला, विचारा प्रश्न. दादा तुमच्या रेडिओचा आवाज फक्त एकदम बारीक कराल, प्रश्न विचारताय तोपर्यंत.
2: पावसामध्ये आपण जेव्हा पाण्यात हिंडतो त्यावेळेला डाव्या पायाच्या बेचक्यामध्ये असं नाही का चिखली नावाचा प्रकार असतो ना, तो प्रकार जास्त जाणवतो.
1: अच्छा बर, डॉक्टर बोलतील आपल्याशी, फक्त आपला रेडिओचा आवाज बारीक करा.
2: हो बंद केला.
0: हा तुमच्या डाव्या पायाच्या बेचक्यामध्ये जे काही चिकली होते ज्याला आपण आपल्या बोली भाषेत चिकली म्हणतो म्हणजे ते एक प्रकारचा फंगस बुरशीचा प्रकार असतो. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला चिखली होते किंवा त्याचा त्रास आपल्याला जाणवायला लागतोय फक्त त्यामध्ये एक करा की अगदी सुरुवातीच्या काळातच त्यावर काहीतरी उपाय करा इलाज करा. म्हणजे काय की अगदी स्पष्ट सांगायचं तर खूप ठिकाणी आजकाल अँटीफंगल पावडर वगैरे ह्या नावाने बऱ्याच आपल्या सगळ्यांना माहिती असतं. प्रथमतः ती अँटीफंगल पावडर वापरा आणि जर समजा अगदी नियमित दिवसातून दोन वेळा किंवा अगदी गरज पडली तर तीन वेळा एक पाच दहा दिवस अँटीफंगल पावडर ज्या मिळतात
2: मेडिकलमधून घेतली तर चालेल.
0: हा म्हणजे ते जरी तुम्ही वापरलं सुरुवातीच्या काळामध्ये अगदी इनिशियल स्टेजमध्ये ते तुम्हाला चांगल्यापैकी आराम देऊन जाईल, रिलीफ देऊन जाईल.
2: ओके,
1: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: हॅलो.
3: हॅलो.
1: सगळ्या श्रोत्यांना एक विनंती आहे की प्रश्न विचारताना तुमच्या रेडिओचा आवाज फक्त बंद कराल. बोला, विचारा प्रश्न.
3: प्रश्न असा आहे की डॉक्टरांना मला हे विचारायचं, मला इसब भूल झाला.
1: इसब? हा. तुमच्या रेडिओचा आवाज बारीक करा की म्हणजे तुमचा प्रश्न व्यवस्थित सगळ्यांना समजेल.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: कशामुळे होतो त्याच्यावर काय उपाय?
1: इसब कशामुळे होतो असा त्यांचा प्रश्न.
0: हा, तुम्हाला जो इसब झालेला आहे त्या इसबला आम्ही वैद्यकीय तज्ज्ञ त्याला क्रॉनिक एक्झिमा असं म्हणतो की ज्या मध्ये आपली त्वचा ही राट कोरडी आणि जाड झालेली असते आणि त्या त्वचेला आपल्याला

0: खूप खाज येते. आता इसब हा मुळातच जास्त कालावधी असलेला आजार आहे, त्यामुळं शक्यतो तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन त्यावर जर उपाय घेतले तर जास्त योग्य राहील, किंवा मग तुमच्या जवळपास असलेले त्वचारोगतज्ञ यांचा सल्ला घ्या. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही घरगुती इलाज करायचा असेल तर त्याला अगदी छानपैकी खोबरेल तेल किंवा आपलं गावरान तूप जरी तुम्ही त्याला लावलं नियमित सकाळ संध्याकाळ, तरी डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत थोडासा आराम तुम्हाला मिळून जाईल.
1: हा पण ते गेलं पाहिजे ना ते.
0: हो, त्याच्यावर उपाय तुम्ही नियमित घेतला तर ते 100% जाईल.
1: मी 2 वर्षापूर्वी दाखवलं होतं, पुण्याहून डॉक्टर येत होते पाठ, त्यांना दाखवलं नंतर ते गेलो होतो ते बर का
0: बर,
1: पण परत मला ते आता एवढ्या 5-6 महिन्यात परत ते आलं, ते आपल्या पायाच्या चावड्यावर तिथं पांज्या आहे त्याच्यावर असं झालं ते. आणि ते दाखवलं मी आता एवढ्यात, ते पुण्याने येणारी ती बाई आहे डॉक्टर म्हणून इथं दवाखान्यामध्ये.
0: हे बघा काय असतं बरं का, की काही त्वचारोग जे आहेत त्यांना वारंवार होण्याची प्रवृत्ती म्हणजे टेंडन्सी ज्याला म्हणतो आपण, रिकरन्सची टेंडन्सी असते. त्वचारोग बऱ्याच वेळा बरा होतो पुन्हा होतो बरा होतो, ही त्वचारोगामध्ये एक त्याची खासियत असते. म्हणून काय करा तुम्ही, परत एकदा त्यांची भेट घेऊन परत एकदा उपचार सुरू करा.
1: बरं बरं.
0: आणि उपचार पूर्ण करा म्हणजे कोर्स कम्प्लीट करा.
2: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आपण त्वचेविषयी सुरुवातीला बोलत होतो डॉक्टर, आता मला असं सांगाल की हे ते त्वचा विकार आहेत, हे प्रत्येक ऋतूत वेगळे वेगळे असतात का?
0: हा, त्वचारोग प्रत्येक ऋतूमध्ये वेगळे वेगळे असण्याचं कारण म्हणजे असं आहे बघा, की पावसाळ्याचं जर उदाहरण आपण घेतलं तर पावसाळ्यामध्ये मुळातच वातावरणामध्ये ओलसरपणा आहे, हवा दमट आहे, मग दमटपणामुळं जे काही त्वचारोग तुम्हाला होतील, आता दमटपणामुळं होणारा त्वचारोग आणि जो सध्या खूपच जास्त प्रमाणामध्ये आहे की ज्याला फंगल इन्फेक्शन्स म्हणजे बुरशीजन्य आजार असं म्हणलं जातं, तो ह्या प्रकारचे आजार तुम्हाला जास्त दिसतील. किंवा काही वेळेला पावसाळ्यामध्ये कीटकांची संख्या इन्सेक्ट्स खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात, आणि अशा इन्सेक्टमुळं ज्या व्यक्तींना आणि बऱ्याच अंशी हा आजार मुलांमध्ये दिसतो, हे ज्याला बाईट ॲलर्जी असं म्हटलं जातं, लहान मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये अगदी 2 वर्ष 3 वर्ष वर्षाचा बाळ, 4-5 वर्षाची मुलं, अशा मुलांमध्ये तुम्हाला हात आणि पायावर छोटे छोटे फोड दिसतील आणि खाजून त्याच्या केलेल्या जखमा किंवा खुणा या तुम्हाला दिसतील. म्हणजे असे वेगवेगळे जे काही ऋतूप्रमाणे जे बदल होतात, अगदी क्वचित प्रसंगी ज्यावेळेला आपण काही पावसाळी सहली म्हणूया आपण आउटिंगला जातो, अशा ह्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या इन्सेक्ट्स आळ्या कीटक यांच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा अक्यूट ॲलर्जिक रॅश आल्यासारखं सुद्धा बऱ्याच व्यक्तींमध्ये दिसतं.
2: अच्छा, बरोबर आहे. एक फोन कॉल येतोय तो घेऊया. हॅलो.
3: हा बोला ना.
2: हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे, विचारा आपला प्रश्न.
3: हो सर, सगळं सरांना प्रश्न होता.
2: हा विचारा. ते
3: अंगावर पुरळ येत आणि पुरळ आल्याच्या नंतर लोक त्याला नागिन म्हणतात.
2: अच्छा.
3: हा तर मग ते समजा काही कशापासून होती, बा उष्णता पासून होती का काही दुसरं काही कारण आहे त्याला?
2: सांगतील डॉक्टर आपल्याला.
3: आणि थोडी अंधश्रद्धा सरांना विचारायचं की लोक म्हणतात उतरवली का कमी होती, म्हणजे नागिन उतरून आणा बाबा, मग कोणतं योग्य आहे, तज्ञांना दाखवणं योग्य आहे का उतरवणं योग्य आहे?
0: तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, चांगला या अर्थाने की खूप गोष्टी तुम्ही त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत, की नागिन हा जो आजार आहे याबद्दल आपल्या समाजामध्ये खूप समज गैरसमज आहेत. नागिन हा मुळातच व्हायरल इन्फेक्शन, व्हायरसमुळं होणारा आजार असा आहे, आणि नागिन हा आजार कुठूनही बाहेरून आलेला आजार नाही, की नागिनचा जो व्हायरस आहे जो जंतू आहे तो त्याचं नावच आहे VZV म्हणजे व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस. या व्हायरसमुळं 2 आजार होतात. एक तर आपल्याला लहानपणी ज्या कांजण्या होतात, त्या कांजण्या आपल्याला लहानपणी होतात किंवा

0: फक्त इन्फेक्शन होतं, आजार आपल्या शरीरावर दिसत नाही.
1: अच्छा.
0: तो व्हायरस आपल्या कांजण्या बऱ्या झाल्यानंतर आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये, आपल्या मज्जारुज्जूमध्ये सुप्त अवस्थेत असतो, जो सगळ्यांमध्ये असतो, आपल्या इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतो. आणि काही कारणाने ज्या वेळेला आपल्या शरीरावर ताण पडतो, दॅट मे बी म्हणजे फिजिकल स्ट्रेस असेल, मेंटल स्ट्रेस असेल, आणि त्या ताणामुळं त्या पर्टिक्युलर कालावधीसाठी आपली बॉडी थोडी लो, म्हणजे आपली इम्युनिटी, प्रतिकार शक्ती थोडीशी लो होते. आणि अशा अवस्थेमध्ये तो व्हायरस इनॅक्टिव्हचा ऍक्टिव्ह होतो.
1: अच्छा. पण म्हणजे उष्णतेने होतो आणि उन्हाळ्यातच होतो असं काही नाही?
0: नाही, म्हणजे ॲलोपॅथीमध्ये हा कन्सेप्ट नाही. उष्णता हा कन्सेप्ट ॲलोपॅथीमध्ये नाही. ॲलोपॅथी काय सांगते की तो व्हायरस जो आहे तो व्हायरस नर्वमधून ट्रॅव्हल करतो आणि त्या नर्वच्या माध्यमातून तो जात असल्यामुळं, आणि नर्वचा साधारण शेप हा साप किंवा नाग याच्याशी असतो आणि त्या प्रकारचे फूड येतात म्हणून त्याला नागिन असं म्हटलं जातं. मुळात तो व्हायरल डिसीज आहे. लवकरात लवकर आपल्या फॅमिली डॉक्टरकडून किंवा त्वचारोग तज्ज्ञांकडून त्यासाठी औषध उपचार सुरू करणं हे गरजेचं असतं. आणि मंत्र टाकणे, नागिन उतरवणे ह्या पूर्णपणे सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की सुरुवातीचा जो महत्त्वाचा औषधोपचाराचा जो कालावधी आहे तो कालावधी आपण गमावून बसतो आणि मग नंतरचा त्रास आपल्याला भोगावा लागतो.
1: ते वाढलं की मग लोक डॉक्टरांकडे जातात.
0: म्हणून कुठल्याही आजाराला आपण ऍप्लिकेबल करूया की अर्ली डायग्नॉसिस अँड अर्ली ट्रीटमेंट, यामुळे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट त्या ट्रीटमेंटचे मिळतात.
1: बरोबर आहे. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हां हॅलो डॉक्टर, विचारा आपला प्रश्न.
2: मी योएल पठारे बोलतो.
1: हां बोला.
2: रोडवरून मला सरांना हे विचारायचे की आता पावसाळा चालू आहे, नंतर हिवाळा येईल, नंतर उन्हाळा, तर या तिन्ही ऋतूमध्ये आपण त्वचेची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे?
1: अच्छा, आज आपण पावसाळ्यावरती बोलतोय पण डॉक्टर बोलतील आपल्याशी. हां
0: हे बघा, तुम्ही जे तीन ऋतूचं जे सांगितलेलं आहे की मी मगाशी जसं सांगितलं की पावसाळा म्हणजे काय की आपल्या हवेमध्ये दमटपणा आहे आणि दमटपणा असल्यामुळं दमटपणामुळं होणारे वेगवेगळे आजार, मग याच्यात काळजी आपण नेमकी काय घेणार? तर आपण कुठं बाहेर पावसामध्ये योगायोगाने भिजलोय, आपण घरी आलोय, पटकन आपलं अंग कोरडं करणे, केस कोरडे करणे, या ऋतूमध्ये समस्या जी काही आहे ते कपडे व्यवस्थित वाळत नाहीत, त्यामुळं अगदी छान खडखडीत कोरडे असे कपडे घालणे बऱ्याच वेळेला, जर समजा आपण चुकून जर ओले कपडे घालण्यात आले की पुन्हा फंगल इन्फेक्शनची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळं आपलं अंग कोरडं ठेवणे, आपला जो परिसर आहे हा दमट कमीत कमी राहील याची काळजी पावसाळ्यात घ्यायची. मग हिवाळ्यात आपण काय काळजी घेणार? तर हिवाळ्यामध्ये ड्राय क्लायमेट आहे, कोरडं क्लायमेट आहे, कोरडं हवामान आहे, त्यामुळं आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या त्वचेला त्यातल्या त्यात जेवढं आपण मॉइश्चराइज ठेवू, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझेशन करणे, मॉइश्चरायझर तेल वगैरे वापरणे हे हिवाळ्यामधली काळजी आहे. आणि उन्हाळ्यामध्ये काय आहे तर वातावरणामध्ये खूप उष्णता आहे, बाहेर टेम्परेचर खूप आहे, मग आपल्या त्वचेची काळजी, सनस्क्रीन, कॅप, असं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेतली तर आपली त्वचा उत्तम राहते. धन्यवाद.
1: धन्यवाद सहभागी झालात. आपण ऋतूनुसार तर बोलतच होतो, फंगल इन्फेक्शनबद्दलही आपण काही बोललो, पण अजूनही फंगल इन्फेक्शनबद्दल काय सांगता येईल की बुरशीजन्य आजार अजून कुठले कुठले असतात?
0: आता बघा, फंगल इन्फेक्शन म्हणजे याच्यामध्ये की आम्ही त्वचारोग तज्ज्ञ जे काही फंगल इन्फेक्शन ट्रीट करतो, त्याच्यावर जो उपचार देतो, ते फंगल इन्फेक्शन्स जे आहेत ते त्याला म्हणायचं सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्स.
1: अच्छा.
0: आणि दुसरं जे फंगल इन्फेक्शन तुम्ही म्हणताय तर त्याचा जो वेगळा प्रांत आहे त्याला म्हणायचं डीप फंगल इन्फेक्शन. आणि जी इन्फेक्शन्स आपण कोविडच्या काळामध्ये ऐकली होती बघा, की अमक्या पेशंटच्या डोळा गेला किंवा अमक्या पेशंटचे दात काढावे लागले, तर बऱ्याचशा ह्या गोष्टी आहेत ह्या डीप फंगल इन्फेक्शनमध्ये मोडतात. आणि हा डीप फंगल इन्फेक्शन हा प्रांत जो आहे हा

0: वेगळ्या स्पेशालिटीमध्ये जातो, म्हणजे अकॉर्डिंग टू ऑर्गन, म्हणजे डोळ्याला झालं तर त्याला ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ट्रीट करणार, ज्यावेळेला त्याला दाताला इजा झालेली आहे त्यावेळेला तिथं डेंटिस्ट सरवून येतो, असे वेगवेगळे फंगल इन्फेक्शन्स असतात. पण ह्याच्याबद्दल थोडं सविस्तर याच्यात मी असं सांगेल की आजकाल प्रमाण इतकं प्रचंड आहे की खूपच जास्त प्रमाणामध्ये फंगल इन्फेक्शन्स, आणि ऑल ओव्हर द कंट्री, नुसतं आपल्या भागात असं न म्हणता अगदी भारतभर याचं प्रमाण वाढलंय. आणि मला स्वतःला असं वाटतं किंवा आमच्या अनेक जे काही परिषदा होतात, कॉन्फरन्सेस होतात, त्यामध्ये जे काही परिसंवाद होतात त्यामध्ये हे सांगितलं जातं की आपली जी बदलती जीवनशैली आहे, जी काही लाईफस्टाईल आपली बदललेली आहे, आणि त्या लाईफस्टाईलचं आपण हे परिणाम भोगतोय. अगदी उदाहरणादाखलच द्यायचं ठरलं तर आजकाल तुम्ही 100 पुरुष पाहिले तर त्याच्यातले जवळजवळ 80-90% नव्वद लोक हे जीन पॅन्ट घालत असतात. आणि ती जीन पॅन्ट म्हणजे जाड कापड, जीनचं जाड कापड असतं, त्याच्यावरती पुन्हा स्किन टाईट असते ती, आणि ते असल्यामुळं देर इज नो एरेशन, हवा खेळती राहत नाहीत. आता आपला पारंपरिक पोशाख काय आहे तर तो पूर्वीचा पोशाख आपला धोतर शर्ट सदरा, त्यानंतर बदलून त्याच्यामध्ये पायजमा आला, मग सदरा आला, आणि मग नंतर आपण पॅन्ट शर्ट घालायला लागलो. पण ती पॅन्ट शर्ट शिवून घेतलेली टेलर मेड इथपर्यंत ठीक आहे,
1: बरोबर आहे.
0: पण ज्यावेळेला जीन पॅन्टचा शिरकाव झाला त्यावेळेला वेगवेगळ्या ह्या गोष्टी आपल्याला दिसायला लागल्या. आणि सेम इज ऍप्लिकेबल जे फिमेल्स मध्ये लेगिन्स वापरले जातात, त्यामुळे खूप प्रचंड प्रमाण फंगल इन्फेक्शन आहे.
1: बरोबर आहे. अजून आपण बोलू, पण एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: हा हॅलो डॉक्टर, कार्यक्रम.
2: नमस्कार.
1: नमस्कार, विचारा प्रश्न. कोण बोलताय?
2: तोडमल आहे, चंद्रकांत तोडमल.
0: बोला बोला, तोडमल साहेब बोला.
2: हो, आणि आमचं म्हणजे प्रॉब्लेम असा आहे डॉक्टर, ओटी पोटाला आणि जांघेमध्ये असे नाही का पुरळ येतात आणि खाज येते, क्रीम लावल्यानंतर ते एवढ्या पुरतं बरं होतं, पुन्हा दुसऱ्या जागेवर तेच इन्फेक्शन जाणवत.
0: तोडमल साहेब, तुम्ही जे अगदी व्यवस्थित त्याचं वर्णन केलं तो भाग म्हणजे पुन्हा एकदा फंगल इन्फेक्शनचा हा आजार आहे जो तुम्हाला पोटाच्या खालच्या भागामध्ये आणि जांघेच्या भागामध्ये किंवा कधी कधी पार्श्वभागावर काळे चट्टे येणे आणि त्याला खूप खाज येणे, आणि बऱ्याच वेळा ही खाज संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही निवांत आहात त्यावेळेला ही खाज खूप जास्त त्याची तीव्रता वाढलेली असते. तर ह्या फंगल इन्फेक्शनसाठी तुमच्या जवळच्या त्वचारोग तज्ज्ञांना संपर्क करा. फक्त याच्यात दोन गोष्टी लक्षात अशा ठेवा की ज्यावेळेला तुम्ही त्यांनी दिलेले औषधोपचार घेत आहे, 15 दिवसासाठी दिलेत, 1 महिन्यासाठी दिलेत, त्यानंतर तुम्हाला बरं वाटलं तिथं उपचार थांबवू नका, त्यांना पुन्हा जाऊन भेटा. कमीत कमी माझ्या मते 3-4 वेळा तुम्ही फॉलोअप विजिट ह्या केल्या पाहिजेत, आणि मग त्यानंतर तो आजार हा समूळ जातो, तेवढी फक्त काळजी घ्या.
2: आणि डॉक्टर, हा प्रॉब्लेम म्हणजे एकामुळं दुसऱ्या घरातल्या मेंबरला होऊ शकतो का?
0: आहे ना, हा प्रकार संसर्गजन्य आहे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि जातो तो.
2: तेच प्रॉब्लेम झालाय सगळ्यांना झालंय घरामध्ये.
0: हो, म्हणून शक्यतो सर्वांचे उपचार बरोबर केलेत तर जास्त योग्य राहील. धन्यवाद.
1: धन्यवाद सहभागी झाला. असंही ह्याच्यावरती म्हणता येईल की प्रत्येकाचे टॉवेल्स किंवा हे सुद्धा वेगळं वेगळं असायला पाहिजे.
0: हो, म्हणजे
1: असं काही जर असेल तर
0: प्रत्येकाचे टॉवेल्स वेगळे असणं. आता आपण ज्या काही भारतीय उपखंडात राहतो त्या भारतीय उपखंडात प्रत्येकाचं बाथरूम वेगळं असणं हे आपण म्हणू शकत नाही, एवढी लक्झरी आपण घेऊ शकत नाही. पण कमीत कमी प्रत्येकाचे टॉवेल्स वेगळे असणं, प्रत्येकाचे साबण वेगळे असणं, शक्य झालं तर प्रत्येकाचं हेअरब्रश किंवा कंगवा वेगळा असणं, ह्या गोष्टी जास्त आपल्याला फायदेशीर ठरतील.
1: बरोबर आहे. आणि जेव्हा इन्फेक्शन असेल तेव्हा तर पाहिजेच,
0: तेव्हा तर हे प्रकर्षाने ह्या गोष्टी फॉलो केल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी खरे. आता असं सांगाल की तुम्ही मग डीप फंगल आणि सुपरफेशियल म्हणालात ना?
0: हो, बरोबर बरोबर.
1: हे दोन्ही फंगल इन्फेक्शन आहेत. आणि त्याच्यानंतर आता मुरुम खूप या दिवसात येतात, तर त्याच्या मागे काय कारण आहे?
0: तसं मुरुम हा जो काही त्वचा

0: असा विकार आहे तो फक्त पावसाळ्यातच दिसतो असं नाही.
1: बरोबर.
0: पण प्रमाण थोडस या दिवसामध्ये त्याचं वाढू शकतं. याचं कारण आपलं जे काही वरचा थर आहे ज्याला स्ट्रॅटम कॉर्नियम म्हणलं जातं की ज्यावेळेला दमट हवा आहे किंवा जास्त ॲटमॉस्फिअर मध्ये मॉइश्चर जास्त आहे तर हायड्रेशन ड्यू टू हायड्रेशन थोडं स्वेल होतं आणि मुरुमची तीव्रता आणि संख्या वाढण्याची शक्यता या सीझन मध्ये असू शकते.
1: अच्छा. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हा हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
2: मी निरंजन डोंगरे बोलतो जामखेडून.
1: हा विचारा प्रश्न.
2: माझ्या पायाला खास सुटते, इसू बोल टाइप होत.
1: अच्छा.
2: काय उपचार?
0: डोंगरे साहेब, तुमच्या जे पायाला खाज येते तर तिथे एखादा चट्टा किंवा पॅच असेल तर त्याचं एकतर निरीक्षण म्हणजे ज्याला इन्स्पेक्शन किंवा एक्झामिनेशन ऑफ स्किन असं केलं गेलं पाहिजे. तो पॅच किती कालावधीचा आहे आणि त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. तर ज्यावेळेला त्याची ट्रीटमेंट करायची आहे ती ट्रीटमेंट करताना तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याशी संपर्क साधलात तर ती योग्य होईल. किंवा मग तुमच्या जवळचे त्वचारोग तज्ज्ञ आहेत ते तुमच्या पॅचची चिकित्सा करून ती पुढची ट्रीटमेंट तुम्हाला करतील.
1: हॅलो. हां, त्यांच्या शंकेचं समाधान झालं असेल. आता मला सांगाल की स्कॅबिज कशाला म्हणतात?
0: आता स्केबीज ज्याला आपण खरूज म्हणतो की हे एक पॅरासाइटिक इन्फेस्टेशन असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो. म्हणजे अगदी आपल्या बोली भाषेत असं म्हणता येईल की खरजेचा किडा असतो. आणि तो खरजेचा जो किडा आहे तो पुन्हा याच्यामध्ये संसर्गजन्यता खूप आहे. खूप, इट्स व्हेरी हायली क्वांटिजियस डिसीज. म्हणजे अगदी तुम्ही जे काही आम्ही आमच्या ओपीडीमध्ये बाह्यरुग्ण विभागात जे चित्र पाहतो की एकाच कुटुंबातले पाच पाच मेंबर ऍट अ टाइम ट्रीटमेंट घ्यायला आलेले असतात.
1: बरं,
0: काय याचं हे कसलं द्योतक आहे? तर हे इज हायली कॉन्टेजियस डिसीज. तर तो खरूज एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि पर्टिक्युलरली ज्यावेळेला दमट हवा असते जसं पावसाळा म्हणूया आपण, त्या दमट हवेमध्ये याचं इन्फेक्शन अजून पटकन जातं आणि त्याचं खाज येणं जी आहे ती खाजेची तीव्रता दमट हवेमध्ये अजून खूप जास्त असते.
1: बरोबर.
0: आणि मग खरजेच्या बाकी वेगवेगळ्या त्याच्या टाईप्स म्हणूया किंवा वेगवेगळे त्याचे कॉम्प्लिकेशन हे लहान मुलांमध्ये समजा खरूज झालेली आहे तर लवकर त्याला ट्रीटमेंट दिली गेली नाही तर त्याच्यामध्ये मग इन्फेक्शन होणं ज्याला सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणलं जातं किंवा मोठमोठे बेंड सदृश फोड होणं त्याचे तयार हेही त्याचं कॉम्प्लिकेशन असतं.
1: अच्छा.
0: पूर्वी खेड्यामध्ये फिसके येणं असं म्हणलं जायचं. म्हणजे ते फिसके म्हणजे काय तर त्याच्यातून पू येणं त्याचे.
1: अच्छा.
0: बाकी मग मोठी गाठ आहे मग त्यामुळं ताप कसकस असं.
1: अच्छा.
0: ह्या पद्धतीने तो आजार असतो.
1: बर बर बर. एक फोन घेतोय तेवढा घेऊया. हॅलो.
3: हॅलो.
1: हा हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
3: मी ज्योती मसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगरवरून.
1: हा बोला, विचारा प्रश्न.
3: ऍक्च्युअली नमस्कार डॉक्टर.
0: नमस्कार.
3: मी 7 वर्षाची होते तेव्हा मला, आता माझं वय 40 आहे, तेव्हा मला समजा कांजिण्या झाल्या होत्या आणि त्याचे फोड येऊन त्याचे खून म्हणजे किलाडची हे झालं, फोड आलं.
0: बरं.
3: ते मोठं मोठं वाढत गेलं आणि मग त्याच्यानंतर काही नाही झालं आणि आता करोना नंतर 4 वर्षापूर्वी पाठीवर 4 ठिकाणी मोठे मोठे फोड आले. तर ते किलाड ते मोठे होऊ राहिले तर ते किलाड जाण्यासाठी अॅलोपॅथी मध्ये काय उपचार आहे ते विचारायचं होतं.
0: आणि किलाड हा जो प्रकार आहे तर केलॉइडमध्ये काय आहे की त्वचा तुमची खूप जाड झालेली असते आणि जाड होऊन आपण जे म्हणतो गाठ तयार झालेली असते, गाठ झालेली असते त्याची. बऱ्याचशा पेशंटला त्याचा त्रास काही नसतो पण काही काही पेशंटला खूप

0: खाज असते काही काही पेशंटला खूप पेन दुखतं तो भाग खूप दुखरा होऊन जातो आणि यामध्ये ट्रीटमेंट म्हणाल तर वेगवेगळ्या मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहेत. एक पहिली ट्रीटमेंट जी मी स्वतः फॉलो करतो म्हणजे रुग्णाला पहिल्यांदा गोळ्या मलम ही दिली जातात त्याच्यातून त्याला जर पूर्णपणे आराम वाटला तर गोष्ट चांगलीच आहे पण जर समजा त्याच्यातून आराम न वाटला नाही तर मग त्याच्यात बऱ्याचशा वेळेला स्टिरॉईड इंजेक्शन्स दिली जातात केलॉईडमध्ये. कधी कधी नवीन केलॉईड येतो आहे तर त्यावर आजकाल नवीन अँटीस्कार क्रीम आलेली आहे ती वापरली जातात. लेझर ट्रीटमेंटही केलॉईडसाठी आलेले आहेत, लेझर ट्रीटमेंटही त्याच्यासाठी केली जाते आणि काही ठिकाणी केलॉईड ऑपरेट करून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग्ज वापरूनसुद्धा त्यामध्ये ट्रीटमेंट केली जाते. असं रुग्णांच्या किती तीव्रता केलॉईडची आहे त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट कुठली द्यायची ठरवली जाते.
1: अच्छा, म्हणजे हे केलॉईड वाढत पण जातात
0: पण त्याची ट्रीटमेंट थोडीशी जास्त कालावधीची असते पण ती केली की तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यात अगदी 100% जरी तुमचं केलॉईड गेलं नाही तरी बऱ्याच वेळेला 60-70% तुम्हाला त्याच्यामध्ये आराम मिळू शकतो.
1: बर बर, पण कशामुळे येतात
0: केलॉईड? हा प्रकार थोडा त्या व्यक्तीची ती प्रवृत्ती म्हणूया आपण केलॉइडल टेंडन्सी असते.
1: अच्छा बर,
0: त्यामुळे तो केलॉईड येतो.
1: बर बर, पण अवक्याच ऋतूमध्ये होतं असं काहीच नाही.
0: अच्छा
1: बर बर, चालेल डॉक्टर. इथे आपण एक म्युझिकल ब्रेक घेऊया आणि मग अजून आपण श्रोत्यांशी बोलूयात.
0: जरूर जरूर.
2: श्रोते हो, हॅलो डॉक्टर. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे म्युझिकल ब्रेकची. ऐकूया हे सुंदर गीत.

0: श्रोते हो, या म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा वळूया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाकडे. आजचा विषय आहे पावसाळ्यातल्या त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ आहेत त्वचा विकारतज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. सूत्रसंचालन करत आहेत भारती कुलकर्णी. ऐकूया हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, मध्यंतरानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फोन लावण्यासाठी पुन्हा एकदा संपर्क क्रमांक सांगते, 0241-242-34-71 आणि 242-36-72. विषय पावसाळ्यातील त्वचेचे विविध आजार, लक्षणं आणि उपचार. उपचारांकडे आपण वळणारच आहोत नंतर, पण पहिले आपण आत्ता आजारांवर बोलतो आहोत. अजून आता डॉक्टर, मला स्केबीजवरती आपण बोलत होतो. आता मला असं सांगा की खूप वेळ पावसाच्या पाण्यात खूप लोकांना असं राहावं लागतं, किंवा जिथे भात शेती आहे ते लोक खूपच वेळ पाण्यामध्ये असतात, किंवा जे लोक शेतामध्ये कामं करतात किंवा घरगुती ज्या बायका कामं करतात त्यांनाही, धुणं भांड्याची कामं करणारे असतील, त्यांनाही पाण्यात खूप वेळ राहावं लागतं. तर अशा लोकांना खूप वेळा इन्फेक्शन होतं, तर त्याच्यावरती काय करता येईल त्यांना?
2: ज्या वेळेला जास्त वेळ आपण पाण्यामध्ये राहतो, तर साहजिक आपला नेहमीचा जो शब्द आहे जो मराठीत जो आपल्याला सांगतो की जास्त वेळ पाण्यात माती कालवली झाला चिखल, चिखल म्हणजे चिखल्या. तर ज्या वेळेला आपल्या त्वचेचा चिखल होतो त्यावेळेला, कारण ती जास्त वेळ पाण्यामध्ये आहे,
1: खरी गोष्ट.
2: तर त्यामुळं त्वचेचं, ज्याला म्हणूया आपण की ओली त्वचा राहून मॅसरेशन, म्हणजे ती अशी थोडीशी ओल्या कागदासारखी होते, नंतर तिला हळूच जास्त ओलं राहून राहून मग तिच्यामध्ये थोडस जीर्णपणा येऊन त्यानंतर तिला कट जातात. आणि नॅचरली तिथं पहिलं तर कॉमनली फंगल इन्फेक्शन तुम्हाला दिसेल, पण ते जे फंगल इन्फेक्शन आहे त्याच्यात थोडासा फंगल मधलाच एक वेगळा टाईप आम्ही ज्याला म्हणतो तो, त्याला म्हणायचं कॅन्डिडा. तर कॅन्डिडियासिस नावाचा एक तिथं आजार होतो. आणि काही वेळेला ह्यामध्ये पुन्हा एकदा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन, ज्याच्यामध्ये आपण त्याला सेप्टिक म्हणूया आपण, की ह्या गोष्टी तुम्हाला ज्या भगिनी धुण्या भांड्याची कामं करतायत त्यांच्यामध्ये हे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसेल.
1: बरोबर.
2: आणि दुर्दैवाने असं होतं की बऱ्याच वेळेला आपल्या भारतीय उपखंडामध्ये फिमेलमध्ये अॅनिमिया हे खूप कॉमन आहे, हिमोग्लोबिन कमी असणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. आणि मग ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र येतात की कॅन्डिडियासिस होणं, त्याच्यात सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं, अँड प्लस पेशंट इज अॅनिमिक.
1: बरोबर.
2: मग हे इन्फेक्शन जास्त कालावधी राहतं, आणि जास्त कालावधी राहतं पुन्हा त्या भगिनींची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळं त्या औषधोपचार पूर्ण करू शकत नाहीत, म्हणजे परत एकदा इनकम्प्लीट ट्रीटमेंट आली, म्हणजे असे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. आणि दॅट लीड्स टू त्याच्यातून क्रॉनिक कॅन्डिडियासिस नावाचा एक आजार होतो. आणि हा क्रॉनिक कॅन्डिडियासिस मग काय करतो, तर परत एकदा सेम स्टोरी रिपीट होते की बरं वाटतं जोपर्यंत औषध चालू आहे, गॅप पडला की झाली पुन्हा
1: सुरुवात,
2: असा प्रकार तो होतो.
1: बरोबर.
2: आणि मी माझ्या खुर्चीत बसून त्यांना सांगेल की एक महिनाभर तुम्ही पाण्याला हात लावायचा नाही, पण ही गोष्ट प्रॅक्टिकल नाहीये. ते जर समजा त्यांनी एक महिनाभर पाण्याला हात लावला नाही तर त्यांनी त्यांचं पोट कसं भरलं?

0: हा गुंता जो आहे हा कुठतरी आपल्याच जसं सगळ्या गोष्टींमध्ये सुवर्ण मध्ये साधून तो आपल्याला सोडवावा लागतो.
1: बरोबर
0: आहे. की ज्या वेळेला तुम्हाला शक्य आहे पटकन हातपाय कोरडे करा आणि मग ज्या वेळेला तुम्हाला थोडासा वेळ आहे त्यावेळेला थोडं मलम लावा. कमीत कमी 2 तास ते मलम राहिलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. या पद्धतीने आपण त्यांचा उपचार करूया.
1: अगदी खरं आहे. चालेल, एक फोन येतोय तेवढा घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: हा विचारा प्रश्न. पहिले ना आपल्या रेडिओचा आवाज कमी कराल.
2: एक मिनिट. हॅलो.
1: हा विचारा प्रश्न.
2: माझा प्रश्न असा होता की चेहऱ्यावरती फुटकळ कशामुळे उठत असतात आणि त्याच्यावरती औषध काय? नाही का.
1: कोण बोलताय आपण?
0: चेहऱ्यावर जे काही फोड येतात बहुतेक मला वाटतं तुम्हाला चेहऱ्यावर म्हणजे मुरुम हा तुमचा प्रश्न आहे. तर चेहऱ्यावर आपले जे मुरुम येतं त्याला वैद्यकीय भाषेत ॲक्ने म्हणलं जातं. आपण चेहऱ्यावर मुरुम येणे तर आपल्याकडं सगळ्यांमध्येच मुलगा मुलगी वयात आली की त्याच्या चेहऱ्यावर फोड येणारच. आणि मग पूर्वीचा हा कन्सेप्ट होता की काय त्याला ट्रीटमेंट द्यायची, काही त्याला गरज आहे का, ते आपोआप येतात आणि जातात. आणि मग नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं की नुसती मुरुम येतात आणि जातात असं होतं, पण कधी कधी त्याबरोबर मग मुरुम जाताना जास्त काळेपणा चेहऱ्यावर देऊन जातात. कधी कधी चेहऱ्यावर त्यामुळं खड्डे दिसतात ज्याला स्कार म्हणलं जातं. कधी कधी अशी थोडीशी विद्रूपता येते म्हणून त्याची ट्रीटमेंट करायची. मग ट्रीटमेंट काय करणार तर ते मुरुम कुठल्या ग्रेडचे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेड्स ऑफ ॲक्ने आहेत.
1: अच्छा.
0: मग ते कुठल्या ग्रेडचे ॲक्ने आहेत, कुठल्या ग्रेडचे मुरुम आहेत, त्या पद्धतीनं त्याची ट्रीटमेंट ठरते. मग काही वेळेला नुसत्या मलमांनी क्रीमनी ती ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते. काही वेळेला तुम्हाला पोटातून सुद्धा मेडिसिन्स ही घ्यावी लागतात. आणि पुन्हा एकदा याचा कालावधी मात्र थोडासा जास्त असतो. मुरुमाची ट्रीटमेंट साधारण 1-3 ते 4 महिने घ्यावी असं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला अपेक्षित जो रिझल्ट आहे तो चांगला येतो.
1: मिळतो. बरोबर आहे.
0: यस.
1: चालेल. हॅलो.
3: हॅलो. नमस्कार.
1: हा नमस्कार, विचारा प्रश्न.
3: मॅडम, मी राजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर रावकेश्वरम कोथडे बोलतोय.
1: अच्छा दादा, तुम्हालाही एक विनंती आहे, फक्त तुमच्या रेडिओचा आवाज कमी कराल. मी ना एक सगळ्या श्रोत्यांना एक विनंती करील की प्रश्न विचारताना तुमचा रेडिओचा आवाज बंद ठेवाल प्लीज. हा म्हणजे तुमचा प्रश्न व्यवस्थित समजेल. हा विचारा
3: मॅडम. पिगमेंटेशन म्हणजे वांग याचं मूळ कारण काय आहे आणि याच्यावर उपचार काय आहेत?
0: चांगला प्रश्न तुम्ही विचारला. हा बऱ्याचशा श्रोत्यांच्या मनातला प्रश्न आहे आणि बऱ्याचशा आमच्या भगिनी त्यांना वांग चेहऱ्यावर येणे हे अजिबात त्यांना आवडत नाही. आणि काय का का आवडावं असं मी म्हणेल.
1: बरोबर.
0: कारण आपण सुंदर दिसणं हा आपला हक्क आहे,
1: प्रश्नच नाही.
0: तर चेहऱ्यावर वांग येणे म्हणजे ज्याला आपण पिगमेंटेशन म्हणतो, तर हा प्रकार याची कारण मूळतः ढोबळमानाने 3 कारणं म्हणूया आपण. याच्यामध्ये अनुवंशिकता असू शकते.
1: बर.
0: तुमच्या घरामध्ये याची हिस्ट्री असू शकते. किंवा ती व्यक्ती जर ॲनिमिक असेल, तिचं हिमोग्लोबिन कमी असेल, तरी सुद्धा वांग सदृश काळे डाग तुमच्या चेहऱ्यावर येतात. आणि त्या व्यक्तीचं बाहेर जाणं, उन्हात जाणं, एक्सपोजर टू सनलाइट किती आहे यावर सुद्धा ते वांग चेहऱ्यावर येणं हे अवलंबून असतं. आणि मग त्या पद्धतीने म्हणजे ॲनिमिया आहे का, हिमोग्लोबिन किती आहे, वांग चेहऱ्यावर किती तीव्रतेचे आहेत, आणि त्या व्यक्तीचा व्यवसाय काय आहे त्यावर पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही ठरते.
1: अच्छा चालेल. हॅलो. हॅलो. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
4: पठाडे.
1: हा विचारा प्रश्न.
4: प्रश्न असा आहे, खरोज आणि नायटा हे त्वचेचे रोग आहेत का आणि त्याच्या ती होण्याची कारणे कोणती?
0: खरोज आणि नायटा हे दोन्ही त्वचा रोगच आहेत. आणि गमतीने आपण असं म्हणूया की ते आमच्या त्वचारोग तज्ञांचं ब्रेड अँड बटर यावरच त्वचारोग तज्ञांची उपपिढी चालते. म्हणजे याच्यात हे दोन आजार जे आहेत, खरुज आहे तो जंतूमुळे

0: किंवा किड्यामुळं किंवा पॅरासाईट असं स्पेसिफिकली सांगायचं तर त्यामुळं होणारा हा आजार, त्याची ट्रीटमेंट ही वेगळी असते. आणि नायटा म्हणजे असं म्हणूया आपण एक्झिमा.
1: अच्छा.
0: आता एक्झिमा हा एक वेगळा प्रांत आहे की ज्याला ज्याचा बेस आहे तो ॲलर्जिक असतो.
1: बर.
0: म्हणजे त्याला वैद्यकीय भाषेत असं डिफाईन केलं गेलेलं आहे की बॉडीज स्टिम्युलस टू दॅट पर्टिक्युलर ॲलर्जेन.
1: बर.
0: म्हणजे म्हणून म्हणजे तो एक्झिमा आहे. आणि मग ते एक्झिमा जो आहे तो वेगवेगळ्या याच्यात विभागला जातो. मग आपण म्हणूया की क्रॉनिक एक्झिमा, ॲक्यूट एक्झिमा, मग त्या पद्धतीने काही ॲलर्जीची हिस्ट्री आहे का, ड्राय एक्झिमा, वेट एक्झिमा, या पद्धतीने मग त्याची ट्रीटमेंट केली जाते.
1: बरोबर. व्यक्तीवाईज ती ट्रीटमेंट बदलते.
0: हा, म्हणजे रुग्णावाईज आपण.
1: बरोबर आहे.
0: त्या पद्धतीने ट्रीटमेंट करूया.
1: खरंय. चले. हॅलो. हॅलो.
2: हा, हॅलो डॉक्टर.
0: हा बोला.
1: बोला.
2: हा सर, नमस्कार डॉक्टर सर.
0: नमस्कार
2: सर. पावसात निघण्या अगोदर किंवा पाऊस रस्त्यात येणार किंवा रेनडॉन्स किंवा वॉटरफॉल खाली जे जातात लोक, त्यांना काही असं सोल्युशन वगैरे स्किनला लावण्या
0: तुमचा जो प्रश्न आहे, ऍक्च्युली हा प्रश्न चांगला आहे. चांगला या अर्थाने म्हणेल मी की तुम्ही जे सांगितलं की रेन डान्स, रेन डान्स म्हणजे काय, बघा आजकाल जे वेगवेगळे वॉटर पार्क झालेले आहेत, आणि वॉटर पार्क म्हणजे काय करतो आपण की आपण एक वेगळ्या मूडमध्ये असतो, आपण हॉलिडे मूडमध्ये असतो, आपण सगळ्या कुटुंबाला एकत्र घेऊन त्या ट्रीपला जातो आणि आपण तिथे छानपैकी 6-7 तास हे एन्जॉय करतो, पाण्याखाली एन्जॉय करतो. पण अशा पद्धतीने बऱ्याच वेळा हे पेशंट एन्जॉय केल्यानंतर पर्टिक्युलरली 10-15 दिवसानंतर आमच्याकडे येतात. याचं कारण याचं असं आहे की ज्या वेळेला आपण ह्या बीचवर वॉटर पार्कमध्ये हे आपण 6-7 तास एन्जॉय करतो, त्यावेळेला आपल्या आनंदामध्ये आपण किती वेळ अल्ट्राव्हायलेट किरणांना एक्सपोज होतो याचा आपल्यालाही अंदाज नसतो. आणि अगदी नकळत आपली स्किन त्या अल्ट्राव्हायलेट किरणामुळं कधी कधी भाजते किंवा त्याचा ॲलर्जिक रॅश आपल्या शरीरावर येतो. म्हणून शक्यतो अशा ठिकाणी जाताना तुम्ही अगदी योग्य विचारलेलं की मी असं म्हणेल आपल्या जवळ आपल्याला सूट होणारं सनस्क्रीन लोशन हे जरूर ठेवा, म्हणजे मग तुम्हाला वॉटर पार्क सहलीची वेगळी देणगी मिळणार नाही.
1: अजून एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो. हा मॅडम.
1: हा, विचारा प्रश्न.
3: हा सर, पायाला जे खाज येते जास्त असं नाही
0: का, हा
3: ते असे ओढे झाले का जास्त त्रास होतो असं
1: नाही.
0: बरोबर. बरोबर. पायाला खाज येणं म्हणजे पूर्ण पायाला येते की एखादा तुम्हाला चट्टा आहे अशी येते का पूर्णच पायाला येते?
3: नाही, चट्टा वगैरे काही नाही, फक्त जे पंजा आहे ना, पंजाचे तिथंच फक्त खाज येते असं नाही का.
0: बर.
3: रात्रीची वेळेसच येते ते, नाही का?
0: हा, म्हणजे तळव्याला, तळव्याला म्हणताय की वरतून येते खाज?
3: वरतून वरतून. तरी मी सेट्राझिन गोळी घेतो सर रोज, नाही का ते संध्याकाळी.
0: बर. आता जी काही पायाला तुमच्या खाज येते म्हणजे जी वरच्या बाजूने येते, जर समजा तिथं तुम्ही म्हणताय काही चट्टा नाही काही नाही, तर एखाद्या वेळेला ही खाज ही थोडं ॲलर्जिक प्रकारामुळे येऊ शकेल किंवा क्वचित कधी कधी आपण जे अंगावर खाजणारं पित्तसारखं जे असतं ॲलर्जिक रॅश जो असतो त्या गोष्टीमुळे सुद्धा ती खाज येईल. मग तुम्ही जी गोळी घेताय त्याबरोबर जर समजा तुम्हाला एखादं इमोलियंट क्रीम म्हणजे साधं मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन किंवा खोबरेल तेल असं लावता आलं तर बघा, एखाद्या वेळेला त्याच्याबरोबर गोळीबरोबर ते वापरलं तर आराम पडून जाईल.
3: ओके.
0: आणि नाहीच तर तुमच्या त्वचारोग तज्ञांकडून एकदा तपासणी करून घ्या.
3: ठीक आहे.
0: धन्यवाद.
1: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. एक आता असं विचारायचं आहे की फोलिक्युलायटिस
0: बरोबर
1: म्हणजे काय?
0: फॉलिक्युलाइटिस हा

0: शब्द बघा कसा आहे, फॉलिक्युलायटिस, त्याच्यामध्ये फॉलिकल हा शब्द आहे
1: आणि
0: फॉलिक्युलायटिस याचा अर्थ फॉलिकलचं इन्फ्लेमेशन. आपल्या त्वचेमध्ये हेअर फॉलिकल्स असतात आणि हेअर फॉलिकल म्हणजे काय की केसाचं मूळ. बऱ्याच वेळा अशा केसाच्या मुळाचं इन्फेक्शन ज्याला आपण फॉलिक्युलायटिस म्हणतो किंवा छोटं तुम्हाला एक पिवळं पुरळ लाल येईल त्वचेवर आणि मग काही एखाद दोन दिवसाच्या अंतराने त्याला पिवळं तोंड तुम्हाला दिसेल ज्याला आपण फॉलिक्युलायटिस म्हणतो. आपण जे काही केसतोडा ज्याला म्हणतो बेसिकली दॅट इज बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि याच्यामध्ये अगदी स्पेसिफिकली सांगायचं ठरलं तर स्ट्रेप्टोकोकाय स्टॅफिलोकोकाय असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ज्यांची नावं ही आहेत की त्यामुळे हे इन्फेक्शन होतं.
1: अच्छा
0: हा
1: बरं,
0: दॅट इज फॉलिक्युलायटिस.
1: अच्छा, एक फोन येतोय तेवढा घ्या. हॅलो.
2: हा नमस्ते.
1: हा नमस्कार, विचारा प्रश्न.
2: हा श्रीरामपुरम बोलतोय, कुमावत.
1: हा बोला.
0: बोला बोला.
2: हा डॉक्टर साहेब, असा प्रश्न आहे, मला 10-20 वर्षापूर्वी मोटरसायकलची किक लागली होती आपलं घोट्याच्या वरती.
0: बरोबर.
2: आणि तिथे मेडिकल वगैरे केलं, औषध उपचार केलं, ते बरं झालं. पण आता कधी कधी पावसात भिजलं का त्या ठिकाणी ना खाज येते बघा.
0: बर, त्या ठिकाणची जी काही त्वचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खाज येते ती काही वेगळी दिसतीये का त्वचा नॉर्मल दिसतीये?
2: नाही नाही, नॉर्मल आहे डॉक्टर साहेब. पण पावसात भिजलं का त्या दिवशी होत, इतर वेळेस होत नाही.
0: बरोबर, म्हणजे तुमची त्या जागेवरची जी त्वचा आहे ती ओली झाली की तुम्हाला खाज येते.
2: हो, तिथं पावसात भिजल्यानंतर.
0: हो, तर ज्या वेळेला तुम्हाला ही गोष्ट वारंवार जर त्रास देत असेल तर त्या जागेवर काही चट्टा आहे का, काही एखादं पुरळ आहे का, हे तुमच्या डॉक्टरांकडून एकदा चेक करून घ्या. आणि जर समजा तसं काही नसेल तर अँटीहिस्टॅमिनिक नावाच्या गोळ्या असतात ज्याच्यात समजा एखादी गोळी घेऊन तुमचं काम भागत असेल तर हरकत नाही. मग त्याला काही एक दोन गोळ्या घेणं त्यात लगेच बरं वाटलं तर त्याला गंभीरपणे घ्यायची गरज नाही. पण वारंवार जर तुम्हाला हा त्रास होतोय तर त्याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे.
1: बऱ्यापैकी प्रश्न डॉक्टर. बरं, अजून एक फोन येतोय तेवढ्या घेऊया. हॅलो. हॅलो.
2: नाही सर, मॅडम माझाच फोन होता.
1: अच्छा, ठीक आहे. या सगळ्या प्रश्नांनंतर मला आता विचारायचंय की प्रत्येकाची त्वचा चांगली राहावी म्हणून काय केलं पाहिजे, आहार कसा असायला पाहिजे?
0: आपली त्वचा चांगली राहण्यासाठी एखादा आहार जर आपण विचार केला की कुठलं डाएट आपण घ्यावं, तर मी असं म्हणेल की त्वचेसाठी वेगळा आहाराची गरज नाही. आपण ज्या वेळेला आपलं आरोग्य ज्या वेळेला उत्तम असतं, आपली त्वचा बेसिकली हा आपल्या उत्तम आरोग्याचा आरसा असतो. आपल्या त्वचेवरून म्हणजे आम्ही त्वचा रोग तज्ञ तर हेच पाहतो. पहिल्यांदा हा अॅनिमिक दिसतो रे, कारण याचा त्वचेचा रंगच वेगळा दिसतो.
1: बरोबर.
0: भले ती त्वचा काळी असो, गोरी असो, सावळी असो, पण त्याला जी एक चमक पाहिजे ती तुमचं हिमोग्लोबिन किती आहे त्यावरून तुमची त्वचा हेल्दी आहे, कशी आहे, चकाकती आहे, हे आपल्याला लक्षात येतं. मग साहजिकच याच्यासाठी तुम्ही तुमचं नियमित दिनचर्या पाहिजे, तुमचा आहार कुठल्याही त्याच्यामध्ये अति नको. प्रोटीन व्यवस्थित पाहिजेत, फायबर्स व्यवस्थित पाहिजे, व्हिटॅमिन्स पाहिजे, मिनरल्स पाहिजेत. आणि त्याबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर एक कुठला तरी 30-40-50 मिनिटाचा व्यायाम पाहिजे आणि चांगली झोप पाहिजे. आणि याबरोबर तुमची मनस्थिती जर उत्तम असेल तर तुमची त्वचा कुठल्याही रंगाची असली तरी ती चमकणारच. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही.
1: बरोबर आहे. एक फोन कॉल येतोय आणि आता या सगळ्यावरती फंकल. हॅलो.
3: हॅलो.
1: हा हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
3: मी मनीषा कुलकर्णी बोलते. नमस्ते मॅडम, आपल्याला आणि डॉक्टर सरांना पण नमस्ते.
1: हा नमस्कार, विचारा प्रश्न. विचारा.
3: प्रश्न असा आहे की आताच एक कॉल झाला होता तर वांग येतात ह्याच्यावरती डॉक्टरांनी सांगितलं, परंतु त्याचं निरसन कसं करायचं हेही मला त्याच्यावर पाहिजे नाही. कारण एका साईडला माझेही वांग आहेत आणि ते आपल्याकडे हिमोग्लोबिन वगैरे कमी असलं तर ते होतात, येतात असं. पण त्याचं निरसन काय करायचं?
1: आपण त्या

0: प्रश्नाकडेच वळतो आहोत की याच्यावर उपचार काय करायचे, घरगुती आपण काय करू शकतो. बरोबर,
1: आपले दोन्ही साइडला आहे की नाही. आता माझा डाव्या साइडचा जो गाल आहे तो एकदम सुपिरियर आहे आणि जो उजव्या साइडला डोळ्याच्या खाली थोडस असं टेन्शन आल्यासारखं किंवा असं काळपट झाल्यासारखं होत
0: आहे.
1: इथं असं म्हणजे घोड्या पडल्यासारखे होतात उजव्या साइडच्या ह्याला.
2: म्हणजे तुमचं तुम्हाला असं उत्तर अपेक्षित आहे की वांगसाठी काय करावं, हा तुमचा प्रश्न आहे.
1: वांगसाठी काय करावं आणि हे असं का, म्हणजे असं का होतं एका साईडचा तर चेहरा आपला चांगला आहे आणि दुसऱ्या साईडला डोळ्याच्या खाली तसं असं म्हणजे काळवटपणा येणं किंवा असं सूज आल्यासारखं होणं.
2: आता हे बघा कसं आहे की मूळतः आपली त्वचा ही आपल्याला आई वडिलांकडून आलेली देणगी असते, म्हणजे आपली त्वचा ही आपल्या आई वडिलांसारखी असते. त्यामुळं आपली त्वचा, आपल्या चेहऱ्याची ठेवण किंवा एखाद्या कुटुंबामध्ये लवकर रिंकल्स, सुरकुत्या दिसणं

0: मूळतः आपली त्वचा ही आपल्याला आईवडिलांकडून आलेली देणगी असते, म्हणजे आपली त्वचा ही आपल्या आईवडिलांसारखी असते. त्यामुळं आपली त्वचा, आपल्या चेहऱ्याची ठेवण किंवा एखाद्या कुटुंबामध्ये लवकर रिंकल्स, सुरकुत्या दिसणं, त्यातल्या त्यात मी असं म्हणेल की ज्या व्यक्तीचा रंग जास्त गोरा आहे त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये रिंकल्स लवकर दिसतात.
1: बरोबर.
0: आणि ज्या व्यक्तीचा रंग सावळा काळा आहे, मेलॅनिन ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्या मानानं सुरकुत्या उशिरा दिसतात, कमी दिसतात. प्लस पुन्हा एकदा तुमचं सन एक्सपोजर किती आहे, तुम्ही हे बघा की रंगाने डार्क असलेली व्यक्ती पण ती व्यवसायाने जर शेती करत असेल तर त्यांचं सन एक्सपोजर खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळं दुर्दैवाने त्या व्यक्तीमध्ये इतर त्याची तब्येत खूप चांगली असते, फिटनेस खूप चांगला असतो पण चेहऱ्यावर रिंकल्स लवकर दिसायला लागतात. दॅट इज एजिंग ड्यू टू एक्सपोजर टू सनलाईट असं म्हणूया. मग आपण वांगसाठी ओव्हरऑल काय करायचं, तर आपला कायम फोकस हे हिमोग्लोबिन आपलं 12 पुढं कसं जाईल याच्यावर असला पाहिजे. मग जर समजा तुमचं हिमोग्लोबिन 12-13 पुढं गेलं तर कुठल्याही क्रीम किंवा कुठल्याही टॅबलेटची तुम्हाला वांगसाठी वेगळी गरज पडणार नाही. पण जर समजा मग तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे तर मग आपण ते वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया. त्याबरोबर मग डे टाईमला तुम्ही चांगलं जे सनस्क्रीन तुम्हाला सूट होतोय योग्य असं सनस्क्रीन वापरा. आणि ॲट नाईट टाईम जे काही डिपिगमेंटिंग हायपोपिगमेंटिंग क्रीम असं आम्ही जे वैद्यकीय भाषेत म्हणतो, असं जे तुम्हाला सूट होते, पुन्हा तो शब्द आला कारण बरेचसे क्रीम्स सूट व्हायला वेळ लागतो.
1: पण हे म्हणजे डॉक्टरांशिवाय
0: आणि हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं, कारण बऱ्याच वेळेला अमुक एक व्यक्ती हे क्रीम वापरतीये म्हणून मी ते वापरू तर तिची कंडिशन ऑलरेडी वेगळी असू शकते, की तुमचा त्वचारोग त्याचा त्वचारोग वेगळा असू शकतो, त्यामुळे त्याचं क्रीम तुम्हाला दिसताना ते सारखं दिसतंय पण इन बिटवीन लाईन्स गोष्टी बऱ्याच वेळा वेगळ्या असतात. म्हणून व्यवस्थित तज्ज्ञांकडून त्याची परीक्षा करून घेणं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याखाली ट्रीटमेंट घेणं हे जास्त योग्य राहील.
1: अच्छा. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हां हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
2: हॅलो, मी संगीता गागरे बोलते श्रीरामपूरवरून.
1: हां, विचारा प्रश्न.
2: डॉक्टर, माझा मुलगा आहे आता 12 सध्या आणि त्याला दिवी आलेल्या आहेत, आज 4 झाले. तर त्याच्या अंगाला खूप खाज सुटली आहे आणि काही आता खेड्यामध्ये काही समजुती पण आहेत या आजारासंबंधी, त्याला आपण कांजण्या सुद्धा असं म्हणतो.
0: बरोबर बरोबर.
2: तर या दिवसामध्ये आता काय कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे या आजारासंबंधी?
0: हे बघा, आता तुमचा मुलगा तुम्ही 12 म्हणताय ना?
2: हो.
0: म्हणजे साधारण 17-18 त्याचं वय आहे.
2: हो.
0: तर एकतर कांजण्याची जी ट्रीटमेंट आहे ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून किंवा स्किन स्पेशलिस्टकडून घ्या आणि त्याबरोबर मग बऱ्याच व्यक्तीला टेम्परेचर येणं, हाय टेम्परेचर येणं अशा गोष्टी या कांजण्याच्या आजारात होऊ शकतात, त्याची पण काळजी घेतली गेली पाहिजे. कांजण्या ज्या व्यक्तीला होतात त्या व्यक्तीने 4-5 चांगला आराम केला पाहिजे, म्हणजे मग ते एक प्रकारचं इन्फेक्शन आहे आपल्या शरीरावर, तो लोड आहे. आणि जर खाज येत असेल तर मग खाजेची गोळी घेणं किंवा मग तुमच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काही क्रीम्स लावायला दिली जातील ज्या याद्वारे खाज थोडीशी कमी होईल आणि तुमच्या हातात लगेचच क्रीम नसेल तर चांगल्या कंपनीचं खोबरेल तेल त्याच्यात छानसा कापूर टाका, सध्यापुरतं त्याला तुम्ही ते अंगाला लावलं तरी खाज थोडीशी कमी होऊ शकते. आणि पुन्हा एकदा तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांना दाखवून घ्या.
2: त्वचारोग तज्ञांची ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर त्यांना सध्या आणि आता त्याची फूड खूप जास्त मोठाले झाले, चेहऱ्यावरती जास्त आहेत.
0: हो, ते एक सुरुवातीचे काही दिवस वाढतील.
2: व्रण किती दिवस?
0: नाही, व्रण राहणार नाही पण कमीत कमी त्याची ट्रीटमेंट तुम्ही साधारण 1-1.5 करा, म्हणजे मग ते व्रण राहणार नाहीत. ट्रीटमेंट बंद करण्याची थांबवण्याची घाई करू नका.
2: किती दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागतात?
0: ऍटलीस्ट 1.5
2: आणि या आजारामध्ये आंघोळ दररोज केली पाहिजे.

0: कारण असं सांगितलं जातं की 7 दिवसाचं हा जो कालावधी आहे यामध्ये
1: नाही अजिबात नाही, अगदी हलक्या हाताने आंघोळ अगदी उद्यापासून तुम्ही करू शकता. हलक्या हाताने हा शब्द लक्षात ठेवा.
0: ओके, कारण त्याला ते खूप खास येते आणि दुखतंय.
1: हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे.
2: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
0: ओके, थँक्यू.
2: एकूण आपण उपचारासंबंधी आता बोलत होतो डॉक्टर, तर थोडक्यात काय सांगता येईल की हे जे सगळे त्वचा रोग असतात त्याच्यावरती आपण काय उपचार केले पाहिजे, थोडक्यात काय सांगता येईल?
1: कुठल्याही त्वचा रोगावर उपचार करताना आपण घरी उपचार न घेता किंवा तुम्हाला जर घरगुती उपचार करायचे आहेत तर ते फक्त पहिले 2 दिवसच ठीक आहेत, त्यानंतर ताबडतोब तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
2: बरोबर, चालेल. खरं म्हणजे इतके प्रश्न आहेत आज आणि तुम्ही जसं म्हणालात की 100 मध्ये 80% प्रमाण आज त्वचा रोगांचं आहे.
1: हो,
2: प्रश्नांचं स्वरूप आणि विषयाचा विस्तार पाहता इतका मोठा विषय आहे हा की एका तासात हा तसा संपवणं आपल्याला शक्य नाही डॉक्टर. वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आज आपण कार्यक्रमात श्रोते हो इथेच थांबतो आहोत. डॉक्टर, आपण आलात आणि इतकी छान श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार, धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
3: श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. आजचा विषय होता पावसाळ्यात त्वचेचे विविध आजार, लक्षणे आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ होते त्वचा विकारतज्ज्ञ डॉक्टर अरुण वैद्य. सूत्रसंचालन केलं होतं भारती कुलकर्णी यांनी. तंत्रसहाय्य केलं होतं संतोष साबळे आणि गजेंद्र पवार यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याज सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याज सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90 282 12 225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याज सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याज सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90 282 12 225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। रात्रीचे 10:04 झाले आहेत। प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हावरा ब्रिज चित्रपटातलं कामर जलालबादी यांचं गीत। संगीत आहे

पी नय्यर यांचं. हे गीत गायलं आहे गीता दत्त यांनी.

ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं कामर जलालबादी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं गीता दत्त यांनी आणि चित्रपट होता हावरा ब्रिज. ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट आहे असली नकली.

श्रोते हो असली नकली चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा, संगीतकार होते ओ पी नय्यर. यानंतर ऐकूया राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं परिचय चित्रपटातलं गीत. गायलं आहे किशोर कुमार यांनी आणि गीतकार आहेत गुलजार.

0: श्रोते हो, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं किशोर कुमार यांनी आणि चित्रपट होता परिचय.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अग अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा. आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे मंजिल चित्रपटातलं. गायलं आहे किशोर कुमार यांनी आणि योगेश यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: श्रोते हो, योगेश यांचं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता मंजिल आणि या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. ऐकूया किनारा चित्रपटातलं गुलजार यांचं लता मंगेशकर आणि भूपिंदर सिंग यांनी गायलेलं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.
1: ये लड़ी है लम्हों की, झालर बना ली है इसकी, कभी पहन लेता हूँ.

0: श्रोतेहो, लता मंगेशकर आणि भूपिंदर सिंग यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. किनारा चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट आहे जानवर.
1: कभी हमने नहीं

श्रोते हो जानवर चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं मोहम्मद रफी यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. यानंतर ऐकूया एक निवेदन. अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन आहे. आज भीमा नदीमध्ये दौंड पूल इथे 1,13,877 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. गोदावरी नदीमध्ये नांदूर मधमेश्वर या ठिकाणी या धरणातून 48,559 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्याचबरोबर कुकडी नदीपात्रामध्ये येडगाव धरणाच्या सांडव्यावरून 4,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरण नदी अथवा कालव्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण नदी आणि अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढणे टाळावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाणे तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसंच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक 0241-2-32-38-44 आणि 0241-2-35-69-40 त्याचबरोबर 112 आणि 1077 या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रशासनाने आवाहन केले आहे. निवेदन संपलं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे हिमालय की गोदमे चित्रपटातलं. गायलं आहे मुकेश यांनी आणि आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

आनंद बक्षी यांचं मुकेश यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट होता हिमालय की गोद में. आता ऐकणार आहोत जब प्यार किसी से होता है चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन आणि चित्रपट होता जब प्यार किसी से होता है. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे हरियाली और चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

शैलेंद्र यांचं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि मुकेश यांनी. चित्रपट होता हरियाली और रास्ता. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे इजाजत चित्रपटातलं. आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट होता इजाजत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चलती का नाम गाडी चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

श्रोते हो, किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. चलती का नाम गाडी चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. यानंतर रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकूया राम तेरी गंगा मेले चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत रवींदर जैन.

0: श्रोते हो, राम तेरी गंगा मेली चित्रपटातलं लता मंगेशकर आणि यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकत आहात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं. आणि या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ठीक 11 वाजता प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आणि 11:05 प्रसारित होणारं इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं वैष्णवी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 3 देशों की यात्रा के दूसरे चरण में ऑस्ट्रेलिया के मेलबर्न पहुंचे. हवाई अड्डे पर ऑस्ट्रेलिया के मंत्री